प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत। त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा। 1 2 1 2। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुना पडस, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी

श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले, आणि स्वर सुमन कल्याणपूर।

आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया संत चोखामेळा यांची भक्तिरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्य ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण

पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आजचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र। आज चतुर्दशी महालय आहे। शस्त्राने मृत झालेल्या व्यक्तींचं आज श्राद्ध करण्याचा दिवस। आज रात्री 9:35 अमावास्या प्रारंभ होत आहे। वीर जीवा महाला यांची आज जयंती आहे।

श्री गोविंदराव टेंबे यांचा आज पुण्यदिन आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन. भगवंताला प्राप्त करण्यासाठी कर्म, योग आणि ज्ञान हे सगळे मार्ग उत्तम आहेत, पण भक्तीची शास्त्रामध्ये फार प्रशंसा केली गेली आहे. ज्यांनी नवविधा भक्तीमधून कुठलीही एक भक्ती केली तो सहजतेने भवसागर पार करून भगवंताला प्राप्त करतो. मग प्रल्हादाप्रमाणे ज्याच्यात सगळ्या भक्तींचा विकास झाला असेल त्यांच्या बाबतीत तर विचारूच नका. खरोखर ते लोक धन्य आहेत जे भगवंताच्या भक्तीत आपलं मन रमवतात, आणि ज्यांच्या कुळात असे भक्त जन्माला येतात ते कुळही धन्य होतं. श्रीमद भागवतात श्रवणादी भक्तीचा महिमा सांगताना म्हटलंय, शृण्वंती गायंती गृणंत्य भीक्ष्णशहा स्मरंती नंदंती तवे हितम जनाहा त एव पश्यंत चिरेण तावकम भवप्रवाहो परम पदांबुजम यत कीर्तनम यत स्मरणम यदीक्षणम यद वंदनम यत श्रवणम यदर्हणम लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषम तस्मै सुभद्र शवसे नमो नमः. जे लोक वारंवार तुमच्या चरित्राचं श्रवण, गायन, वर्णन आणि स्मरण करतात त्यामुळे आनंद विभोर होतात, ते लवकरच संसार प्रवाह शांत करणाऱ्या आपल्या चरणकमलांचं दर्शन करतात. ज्यांचं कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन, श्रवण आणि पूजन लोकांची सगळी पाप धुऊन टाकतात त्या कल्याणकारी कीर्तिमान भगवंताला वारंवार नमस्कार असो.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची भक्तिरचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 9 ऑक्टोबर. भगवंताचं स्मरण हेच भक्तीचं रहस्य. मी नाही तू आहेस हे जाणणं हीच खरी भक्ती होय. भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो. भक्ती केली की चित्त निर्विषय होतं हे सांगावंच लागत नाही. स्वतःचं विस्मरण आणि भगवंताचं स्मरण हेच भक्तीचं रहस्य. भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी. भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तऱ्हा आहेत, त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू. भगवंताने त्या सर्वांना समाधान दिलं, मग ते आपल्याला का मिळणार नाही? जग प्रगतीपर आहे हे खरं, पण पैसा, मुलं, मान्यता वगैरे ऐहिक सुखाची वाढ होणं यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. भगवंता वाचून यश हे अपयशच समजावं. कित्येक वेळा अपयश हेच यश बनतं, म्हणून अपयश आलं तरी ते भगवंताच्या इच्छेने आलं असं समजून शांत राहावं. भगवंत आहे असं म्हणणं किंवा मानणं याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे, त्या सृष्टीचं तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचंसुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलंही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे. खरं पाहिलं असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करत असतो. अद्वैतामध्ये नेणारं द्वैत आपल्याला पाहिजे आहे. भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखं करून घेतो. आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असतं. मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. शेताची राखण करण्याकरता जसं काठीवर कांबळे घेऊन त्याचं सोंग करतात, तसंच सगुण उपासनेचं आहे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचं रक्षण करायला उपयोगी पडतं, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडतं. डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपलं पलीकडे असलेलं गाव जसं आपल्याला दिसत नाही, तसं सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही. जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय. भगवंताचा ध्यास लागणं म्हणजे तद्रूपच होणे होय. भगवंताची प्रीती याचंच नाव भक्ती. माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझं रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असं मानणं आणि तसं वागणं हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय. आपलं स्वतःवर जितकं प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणं हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचं सर्वस्व होय. संकटांचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो गंगाधर महांबरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे वीणा चिटको यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। नाशिक मध्ये बाबा घोलप या नावाचे एक वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते। त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती। अत्यंत विद्वान असलेल्या ह्या ब्राह्मणाची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती। वृत्तीने अत्यंत सालस असलेले घोलप शास्त्री स्वभावाने अगदी गरीब होते। त्यांना भेदाभेद माहिती नव्हता। त्यांची फक्त एकच इच्छा होती की साक्षात्कारी सत्पुरुषाची परमेश्वराने भेट घडवून द्यावी। तसं पाहिलं तर नाशिक क्षेत्री खूप विद्वान साधू पुरुष यायचे, त्यांना घोलप शास्त्री आवर्जून भेटायचे, त्यांचा योग्य तो आदर सत्कार करायचे, परंतु सत्पुरुष भेटल्याचं समाधान मात्र त्यांना कधीच मिळायचं नाही। किती वर्ष उलटली, घोलप शास्त्री वाट पाहतच होते। नाशिक मधल्या श्री रामाला त्यांनी साकडं घातलं की मला साक्षात्कारी सत्पुरुषाची भेट घडवून द्या। एके दिवशी पहाटे घोलप शास्त्री उठले, गंगेवर स्नानाला गेले, स्नान आटोपून गंगेच्या काठावर जप करीत बसले। अजून भोवती खूप काळोख होता। इतक्यात त्यांना समोर प्रकाशाचा तेजस्वी लोळ दिसला। तो प्रकाश त्यांच्या जवळजवळ येत होता। घोलप शास्त्री उठून उभे राहिले, दोन्ही हात जोडले। त्यांच्या समोर एक तेजस्वी संन्यासी येऊन उभा राहिला। जीवाला भुरळ घालणारं अजानुबाहू व्यक्तिमत्व पाहून घोलप शास्त्री आनंदाने नाचू लागले। त्यांनी संन्याशाला साष्टांग नमस्कार घातला, त्यांचे चरण घट्ट धरले। त्या तेजस्वी संन्याशाला हात जोडून त्यांनी पुन्हा नमस्कार केला आणि आर्जवी स्वरात विचारलं, महाराज आपण कोण आहात, कुठून आलात, आपली मी काय सेवा करू? तेव्हा तो संन्यासी अमृत बहरल्या स्वरात म्हणाला, मी अक्कलकोटहून तुला भेटायला आलो आहे। इतकी वर्ष तू तपश्चर्या केलीस, तुझ्या तपश्चर्येला फळ द्यावं म्हणून मी तुझ्या समोर अवतीर्ण झालो। तो मधुर स्वर ऐकून घोलप शास्त्री पार विरघळून गेले। हा मानवी देह नाही याची त्यांना खात्री पटली। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची कीर्ती त्यांनी ऐकली होती। स्वामी समर्थ श्री दत्तावतारी आहेत हे घोलप शास्त्री जाणून होते। त्यांना परमानंद झाला। त्यांना वाटलं की स्वामींना घरी येण्याची विनंती करावी, म्हणून ते स्वामींना म्हणाले, आपण माझ्या घरी याल का, मी तुमची पूजा करू इच्छितो। स्वामी मंद हसले। त्यांनी आपला उजवा हात घोलप शास्त्र्यांच्या मस्तकावर ठेवला, त्यांना आशीर्वाद दिला आणि अचानक अदृश्य झाले। हा चमत्कार घोलप शास्त्र्यांनी प्रत्यक्ष अनुभवला। साक्षात्कारी पुरुष अनुभवण्याची त्यांची इच्छा होती। प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं। स्वामी नामात गर्क झालेले घोलप शास्त्री त्याच नादात घरी आले आणि त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण करीत असलेल्या भगवंत साधनेत जेव्हा स्वतःला सर्वस्वाने झोकून देतो तेव्हा परमेश्वरी दर्शन घडल्याशिवाय राहत नाही। त्यासाठी एक श्रद्धा हवी की भगवंत आपल्यापाशी आहे, त्याच्या साक्षीने मी प्रत्येक श्वास घेतो आहे। आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांचा सूत्रधार तो आहे, एवढं लक्षात ठेवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया कवी सुधांशू यांची रचना, गायली आहे आर एन पराडकर यांनी.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। गरुड पुराणात प्राणेश्वर मंत्राचा विधी सांगितला आहे। श्री सूत म्हणाले, शिवाने सांगितलेल्या प्राणेश्वर गरुडाचं कथन तुम्ही जाणून घ्या। शेष हा साक्षात सूर्य आहे, फणीप चंद्रमा आहे, तर तक्षकाला भौम म्हटलं गेलं आहे, कर्कोटकास बुध आणि पद्मला गुरु म्हटलं जातं, असे हे अही ग्रह आहेत। नागाचा वध करण्याची इच्छा असणाऱ्या पुरुषाने नेहमी ओंकाराचा जप करावा। घरात देखील जर ओम स्वाहा कुंदे असं लिहिलं तर नाग त्या घराचा त्याग करतो, असा या मंत्राचा प्रभाव महान आहे। मी साक्षात गारुडी आहे या मंत्राचा जप केल्यास तो विषाचं हरण करतो, जो उष्ण तुपाचं सेवन करतो त्याच्या विषाची वृद्धी होत नाही। शिरीष वृक्षाचं मूळ, फळ, पानं, फुलं, खोड आणि गाजराचं मूळ यांचा लेप दिल्याने सर्पाच्या विषाचं हरण होतं। अशा प्रकारे व्यासमुनींनी सांगितलेलं विषहरणाचं तत्व तुम्हाला मी सांगितलं। यानंतर गरुड पुराणात श्री रुद्रांनी विष्णूंना विनंती केली की आपण कृपा करून सुदर्शनाचा पूजा विधी सांगा, ज्यामुळे पाप आणि रोग नष्ट होतात। तेव्हा विष्णूने सर्व दुष्टांचा नाश करणारा सहस्त्रार हुं फट नमः हा मूळ मंत्र सांगितला। त्यानंतर परमशुद्ध आणि पवित्र अशा मनाने भगवान सुदर्शनाचं ध्यान करावं असं सांगितलं। गंधाक्षता, फुलं इत्यादी पूजेच्या आवश्यक वस्तूंनी त्याचं पूजन करावं। पूजेनंतर 108 वेळा उपरोक्त मंत्राचा जप करावा। जो मनुष्य अशा प्रकारे भगवान विष्णूचं अर्चन करतो तो सर्व रोगांपासून मुक्त होतो आणि शेवटी विष्णुलोकी गमन करतो। विष्णू भक्ताने सुदर्शनाचं ध्यान असं करावं, सुदर्शन देवाला माझा नमस्कार असो। सुदर्शन सहस्त्र सूर्या इतके तेजस्वी आहेत, तेच या जगाची निर्मिती करतात आणि पापाचा नायनाट करतात, अशा सुदर्शन देवाला माझा नमस्कार असो। यानंतर श्री रुद्र म्हणाले, हे ऋषिकेशा, आपण मला अजूनही एखाद्या देवाचं अर्चन आणि पूजन यासंबंधी सांगावं, कारण अजून मला तृप्ती मिळाली नाही। तेव्हा श्री हरी म्हणाले, मी तुला हयग्रीव पूजेसंबंधी निवेदन करतो, ही पूजा केल्याने विष्णू प्रसन्न होतात। प्लौं क्षौ शिरसे नमः असा 8 अक्षरी हयग्रीवाचा मूळ मंत्र आहे, ज्यामुळे सर्व विद्या प्राप्त होतात। त्यानंतर भगवान हरींनी हयग्रीव पूजेची रीत सांगितली। प्रथम स्नान आणि आचमन आदि करावं, यज्ञगृहात प्रवेश करून शोषण इत्यादी कर्म करावं। हयग्रीवाचं स्वरूप कुंद, शंख आणि चंद्राप्रमाणे श्वेत आहे, अशा देवाचं ध्यान करावं, मूलमंत्राने जप करावा आणि विष्णूंचं अर्चन करावं। त्यानंतर अन्य देवदेवतांचं पूजन करावं, यामध्ये गंगा, शक्ती, धर्म, ज्ञान, सत्व, रज, तम, अर्क, सोम, अग्नी यांची पूजा करावी आणि शेवटी सर्व देवांचे स्वामी हयग्रीव यांचं पूजन करावं। त्यांना पाद्य, अर्घ्य आणि आचमन समर्पण करावं, उपर्ण किंवा वस्त्र समर्पण करावं, रुद्राचं ध्यान करावं, पूजाक्षता, धूप, पुष्प, दीप, नैवेद्य अर्पण करावा, यानंतर नमस्कार आणि प्रदक्षिणा करावी, मुखाने स्तवन करावं, हे त्रिगुणात्मका हयग्रीवा तुला नमस्कार असो। त्यानंतर भगवान हरी म्हणाले, हे शंकरा, अशा प्रकारे हयग्रीव देवाचं पूजन मी सांगितलं, जो कोणी भक्तिभावाने याचं वाचन करतो त्याला निश्चित परमपद प्राप्त होतं। यानंतर शिवार्चन पूजा विधी याविषयी गरुड पुराणात माहिती आहे। श्री सूत म्हणाले, मी आता धर्मस्वरूप भगवान शिवांचं अर्चन सांगतो। पूजेमध्ये 3 मंत्रासहित आचमन करावं,
सर्व मुनिगण देवगण यांना नमस्कार करावा, पितरांना नमस्कार करावा, सूर्याचं अर्चन करावं, त्यानंतर नद्या गंगा यमुना तसंच ब्रह्मदेव गुरु शक्ती अनंत या सर्वांचं पूजन करावं, वस्त्र विलेपन पुष्प धूप दीप अर्पण करावे, एकांतवासात जप करावा, नंतर शिवाची प्रार्थना करावी, आपण येथे विराजमान होऊन मला प्रसाद द्यावा, माझी सर्व पापे नष्ट व्हावी, मी आपल्या चरणांशी शरण आलो आहे, त्यानंतर भूतशुद्धी करावी म्हणजे मनुष्य शुद्ध होऊन शिवरूप बनतो। सदाशिवाचं स्वरूप असं आहे, ते पद्मासनावर स्थित पाच मुखे असलेलं आणि दहा बाहूंमध्ये विविध आयुधांनी युक्त आहे, इच्छा ज्ञान आणि क्रियाशक्तींनी युक्त आणि तीन नेत्रधारी आहे। अशा प्रकारे शिवाचं अर्चन करणारी व्यक्ती मृत्यूपासून अभय असते। यानंतर श्री हरी म्हणाले, मी आता पवित्रारोहणाबद्दल सांगतो जे अशिव गोष्टींचा नाश करतं। हा पूजाविधी आषाढ श्रावण माघ अथवा भाद्रपद महिन्यात करावा। सोने चांदी ताम्र यांनी युक्त शिवांची मूर्ती बनवावी, गंधाने रंजित करावी, लिंगाची पूजा दूध आणि गंधाक्षतांनी करावी, यानंतर होम करावा आणि प्रार्थना करावी की हे महेश्वरा, मी प्रातःकाळी आपलं पूजन करीन तेव्हा आपण आपल्या देवगणांसह येथे विराजमान व्हावं, त्यानंतर रात्री गीत गायन करावं आणि नंतर विद्वानांना भोजन द्यावं आणि मूर्तीचं विसर्जन करावं, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतात। यानंतर श्री हरी म्हणाले, आता मुक्ती देणारं विष्णूचं पवित्रारोहण तुम्ही जाणून घ्या। शुक्ल अथवा कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला विष्णूंना पवित्रारोहण करावं, कुंकू फुलं अक्षतांनी अर्चन करावं। जो वर्षा ऋतूमध्ये विष्णूचं अर्चन करीत नाही त्याची वर्षभरात केलेली पूजा देखील विफल होऊन जाते। यानंतर गरुड पुराणात रक्त पित्त आदी रोगांचं निदान आलं आहे। भगवान धन्वंतरी म्हणतात, रक्त पित्त रोग अत्यंत उष्ण तिखट कडू अशा पदार्थांच्या अतिसेवनाने होतो, तो यकृतातून निर्माण होतो। या रोगामुळे मस्तक जड होणं, रुची नसणं, खोकला येऊन धाप लागणं अशी लक्षणं दिसतात आणि छिद्रातून रोग अधिक वाढतो। या रोगावर बद्धौषध रेचक हे श्रेष्ठ असा औषध आहे। कफ आणि वायू यांच्या मिश्रणाने निर्माण होणारा रक्तपित्त हा असाध्य रोग आहे आणि त्याला उपनाभ असं म्हणतात। श्रती लोभ रोग देखील असाध्य आहे, त्यावर अद्याप संशोधन झालेलं नाही। यानंतर धन्वंतरी म्हणाले, खोकला हा अत्यंत सहज होणारा आणि पाच प्रकारचा रोग आहे। यात वात पित्त आणि कफ तसंच क्षयामुळे होणारा खोकला हा महत्त्वाचा आहे। साध्या खोकल्याची उपेक्षा केल्याने बलवान पुरुषाला देखील क्षय होण्याचा संभव असतो। कोरडा खोकला जलद वाढतो। युद्धादी साहसिक कार्य केल्याने अथवा शक्तिहीन मनुष्यांमध्ये पित्तयुक्त वायू जोम धरतो आणि तो खोकला निर्माण करतो। पुढे खोकल्याबरोबर रक्त देखील बाहेर पडू लागतं। असा मनुष्य क्षीण आणि शक्तिहीन होत जातो आणि नंतर त्याला लघवी देखील रक्तासहित होऊ लागते। अशा प्रकारे क्षयापासून निर्माण होणारा खोकला हा मनुष्याच्या नाशाला कारणीभूत होतो। खोकल्याची उपेक्षा केल्याने दमा सर्दी क्षय स्वरसाद इत्यादी रोग निर्माण होतात, म्हणून या रोगावर शीघ्र उपाय करून त्यांच्यावर विजय मिळवावा। यानंतर श्वासरोगाचं निदान श्री धन्वंतरींनी केलं आहे। धन्वंतरी म्हणाले, खोकल्याची वृद्धी झाल्याने श्वासरोग उत्पन्न होतो, त्यामुळे शीर गर्दन वक्ष इत्यादी सर्व अवयवांमध्ये पीडा होते। श्वासपीडित पुरुषाला अत्यंत श्रमाने झोप लागते, त्याचे डोळे जड होतात,
कपाळावर घर्मबिंदू निर्माण होतात आणि श्वास जोराने होतो. श्वास आतपर्यंत जातो परंतु निश्वास नीट होऊ शकत नाही. कान शीर यामध्ये अत्यंत पीडा होते. या सर्व लक्षणांनी मनुष्याचा नाश होतो. यानंतर धन्वंतरींनी उचकी या रोगाचं निदान केलं आहे. भगवान धन्वंतरी म्हणतात, हे सुश्रुता, आता उचकी रोगाचं निदान ऐक. या रोगाचं लक्षण श्वासरोगानेच उद्भवतं. अयुक्त भोजन किंवा अत्यंत तीक्ष्ण खारट असे पदार्थ घाईघाईने खाल्ल्यास निर्माण होणारा वायू उचकी निर्माण करतो. अधिक श्रमामुळे हा रोग वाढतो आणि भोजनामुळे कमी होतो. उचकीने अतिपीडा होते आणि तिचा वेग अधिक असेल तर त्याचा जोर देखील तीव्र असतो. अशा रोगात जेव्हा मृत्यू समय जवळ येतो तेव्हा दीर्घ श्वास सुरू होतो आणि उचकी लागून प्राणरूप पक्षी उडून जातो. यानंतर भगवान धन्वंतरींनी गरुड पुराणात क्षय आणि अतिसार या रोगाचं निदान केलं आहे. धन्वंतरी म्हणतात, यक्ष्मा हा रोग असा आहे की तो होण्याने अनेक रोग निर्माण होतात किंवा आधीच होऊन गेलेले असतात. हा रोग मनुष्याचं हरण करणारा आहे. सर्वप्रथम हा रोग ब्राह्मण किंवा राजांनाच होत असे म्हणून हा रोग राजयक्ष्मा या नावाने ओळखला जाऊ लागला. हा रोग होण्याची प्राथमिक लक्षणं अशी होते की सर्दी होते, खूप ताप भरतो, सांधेदुखीसुद्धा दिसते. या रोगाची 21 रूपं दिसतात. या रोगात रोग्याने खाल्लेल्या अन्नाचं पुढे रक्तही बनत नाही. अर्थात पोषणाच्या सर्व क्रिया बंद पडल्याने रोगी मंद होत जातो. मुखातून सतत घरघराट होत असते. हा रोग कठीण परिश्रमानेच साध्य होऊ शकतो. यानंतर अतिसार या रोगाची मूळ कारणं धन्वंतरींनी सांगितली आहेत. हा रोग वात पित्त आणि कफ या तीन दोषांच्या व्यस्त प्रमाणामुळे या सर्वांच्या एकत्रीकरणाने उत्पन्न होतो. हा रोग 6 प्रकारचा आढळतो. अत्यधिक पाणी पिण्याने हा रोग उद्भवतो. या रोगाचं साम आणि निरामक असे 2 प्रमुख प्रकार आहेत. या रोगांकडे दुर्लक्ष करणारा संग्रहणी या रोगाची शिकार बनतो. हा संग्रहणी रोग देखील 4 प्रकारचा असतो. या व्याधीचं सर्वसाधारण स्वरूप म्हणजे शरीराला कृशता निर्माण होते. रोगाच्या वृद्धीमुळे तहान आणि भूक दोन्ही नष्ट होतात. तेव्हा कोणत्याही रोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. यानंतर गरुड पुराणात चरबी या रोगाचं निदान आहे. भगवान धन्वंतरी म्हणतात, अतिशय तिखट आंबट आणि रुक्ष आदी विरुद्धान्न भक्षण करणारे जे असतात त्यांच्या शरीरात मेद किंवा चरबी ही जास्त प्रमाणात साठते. त्यामुळे माणूस मंद तेजहीन असा होतो. अत्यधिक भोजन आणि आहार करणारे बलवान लोक मदयुक्तच असतात. पित्त आणि कफ या सर्व दोषांमुळे मदाधिक्य रोग उद्भवतो. मनुष्याला खाण्याचा अत्यंत मोह होतो आणि त्यामुळे शरीरात व्यथा निर्माण होतात. जो मनुष्य या रोगापासून मुक्त होतो तो आधीच सर्व जाणणारा असतो आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्लेशांपासून मुक्त होतो. यानंतर गरुड पुराणात धर्माचं कथन आलेलं आहे. सर्वप्रथम नारायण सरस्वती व्यासादी सर्वांना नमस्कार करावा. मनुष्य जन्मात जी कार्य केली जातात ती सर्व कल्पद्रुमाचीच फुलं असतात आणि पुरुषार्थच हा खरा मोक्षपद प्राप्त करून देणारा असतो. मनुष्य लोक जीवनाला मोक्ष प्रदान करणारं शुभस्थान आहे. म्हणून सत्कर्म करणाऱ्यांसाठी मनुष्य लोक अत्यंत उत्तम आहे. जो कधीही भविष्य काळात सुद्धा परमश्रेष्ठ सत्कर्माशिवाय मिळणार नाही असा मनुष्य लोक असतो. हे भगवान, मनुष्य ज्या मृत्यूनंतर यमलोकी अथवा स्वर्गलोकी कसा पोहोचतो हे आपण मला कृपा करून सांगा. तसंच यमलोकापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग कोणता तेही सांगा. तेव्हा भगवान म्हणाले,
आत्मा अविनाशी आहे, शस्त्र त्याचं छेदन करू शकत नाही अथवा अग्नीही त्याला जाळू शकत नाही। जो मनुष्य वाईट कृत्य करतो तो ब्रह्मराक्षस होतो अथवा यमलोकी जातो। नाभीपासून मस्तकापर्यंत 8 छिद्र असतात। पुण्यशाली लोक योगधारणेमुळे ऊर्ध्वगती प्राप्त करतात। पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 84,00,000 योनी आहेत, त्यातील 4 प्रकारचे जंतू जन्म ग्रहण करतात, यातील मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ असा आहे। तो पूर्व सुकृताच्या संचयानेच प्राप्त होतो आणि मनुष्यामध्ये आहार, मैथुन, निद्रा, भय, क्रोध इत्यादी विकार सुलभतेने आढळतात, परंतु विवेक बुद्धी दुर्लभच आढळते। सर्व प्राणीमात्रात मनुष्य हा श्रेष्ठ मानला जातो। मनुष्यात निर्माण झालेली तृष्णा पिपासा कधीही शांत होत नाही आणि या मोहामुळेच मनुष्य नरक प्राप्ती करतो। परंतु जे या तृष्णारूपी पिशाच्यापासून मुक्ती मिळवतात ते स्वर्गलोकी जातात। मनुष्य जे काही चांगलं वाईट कर्म करतो त्याचं सुफल किंवा कुफल तो एकटाच भोगीत असतो। मनुष्य जन्मात जर त्याने काही धार्मिक कार्य केलं असेल तर तेवढंच त्याच्याबरोबर असतं। धन वैभव हे सर्व खालीच राहतं। जे कर्म श्रद्धेशिवाय केलं जातं त्याची वृद्धी पण होत नाही अथवा परलोकात पण आसरा मिळत नाही। जे काही थोडेफार मुनिगण होते ते श्रद्धेमुळे स्वर्गलोकी गेले, तेव्हा श्रद्धा ही अत्यंत महत्त्वाची आहे। गरुडाने देवेंद्रांना विचारलं, असं कोणतं कर्म आहे की जे केल्याने मनुष्य प्रेतत्व प्राप्तीपासून मुक्त होतो? तेव्हा भगवान म्हणाले, मोक्षाची इच्छा करणाऱ्या माणसाच्या हातातच त्याची गुरुकिल्ली आहे। जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंत हे मनुष्या धर्म कर्म कर, परंतु मनुष्य जिवंत असेपर्यंत मायामोहामध्ये इतका गढून गेलेला असतो की केवळ तो मोहातच भ्रमण करीत असतो। ज्या मनुष्याला पुत्र नाही त्याला गती मिळत नाही किंवा स्वर्गप्राप्ती पण होत नाही। यानंतर गरुड पुराणात यमपुरीचं वर्णन आहे। गरुडाने श्रीहरीला विचारलं, आपण स्वतः केलेल्या आणि दुसऱ्याने केलेल्या कर्माचं फल कसं मिळतं? तेव्हा श्रीहरी म्हणाले, ज्याने दान आदि कोणतंच सत्कर्म केलेलं नाही तो फलशून्य असतो। दान देखील कोणाला द्यावं, कोणत्या स्थानी द्यावं याला महत्त्व असतं। ज्याला पुत्र नसेल त्याने विशेष करून ऊर्ध्वदैहिकी क्रिया कराव्यात। मोक्षाची इच्छा असणाऱ्याने देखील ऊर्ध्वदैहिकी क्रिया कराव्यात। यज्ञ कर्म केल्याने देखील मोक्ष मिळतो। सर्व यज्ञात वृषयज्ञ उत्तम यज्ञ आहे। श्रीकृष्ण सांगतात, कार्तिकादी महिन्यात एखाद्या पवित्र स्थळी जाऊन शुभ नक्षत्र आणि देवादी देवांचं अर्चन करावं, ग्रहस्थापना करून त्यांचं पूजन करावं, त्यानंतर वृषाला वस्त्रालंकार अर्पण करून त्याचं पूजन करावं आणि प्रार्थना करावी की वृषोत्सर्गाच्या प्रभावाने या संसारापासून माझा उद्धार होवो। यानंतर विधीपूर्वक वृषोत्सर्ग करावा आणि श्राद्ध करून ब्राह्मणांना अन्नदान द्यावं। असं केल्याने मनुष्य मृत्यूनंतर यमपुरीचा कठीण मार्ग सुखाने पार करतो। जोपर्यंत 11व्या दिवसाचं श्राद्ध आत्म्याला दिलं जात नाही तोपर्यंत मनुष्य परलोकात उपस्थित राहूच शकत नाही। जो मनुष्य याचं श्रवण करतो त्याची पापं नष्ट होऊन तो विष्णुलोकी गमन करतो। गरुडाने मग विष्णूंना विचारलं, यमलोकाचा विस्तार आणि त्याचं महात्म्य यासंबंधी मला निवेदन करा। तेव्हा श्रीहरी म्हणाले, मनुष्य लोकापासून यमलोकाचा मार्ग 86 योजनां इतका आहे। मनुष्याच्या मृत्यूला त्याने केलेल्या कर्मानुसार एखादी व्याधी निमित्त मात्र होते। सामाधी सूक्तांचं पठण केल्याने, दाह कर्म केल्याने तो मुक्ती देणारा असतो। यममार्ग अत्यंत दुर्गम असतो, परंतु पुण्यात्म्यांच्या बरोबर मात्र यमदूत एखाद्या मित्राप्रमाणे आचरण करतात। मृत शरीराची नंतर 3 प्रकारची दशा होऊ शकते, पहिली कृमी, दुसरी विट
आणि तिसरी भस्म। तेव्हा अशा क्षणभंगूर शरीराविषयी माणसाने अभिमान कशासाठी बाळगावा? नंतर क्रव्यादी नावाच्या देवाची गंधाक्षतांनी पूजा करावी आणि प्रार्थना करावी की मृत आत्म्याला स्वर्गात घेऊन जा असं म्हणून होमामध्ये आहुती द्यावी, 10 दिवसांपर्यंत वृद्धी पाळावी, ही सर्व कर्म पुत्राने करावीत, त्यानंतर प्रेतात्म्याला दीप जल आणि भस्म प्रदान करावं म्हणजे प्रेतात्मा आनंदित होतो। यमपुरीच्या मार्गावर यमदूतांकडून प्राणी पीडित होतो। असे 47 दिवसपर्यंत त्रस्त झाल्यानंतर क्रमानुसार मृतात्मा धर्मराजाच्या शुभनगरीत जातो। श्रीकृष्ण म्हणतात की यमपुरीचा मार्ग अत्यंत दुःखपूर्ण असतो। आत्मा तिथे तहान भुकेने व्याकुळ होतो आणि हा मार्ग सुटण्यासाठी दुःख करतो। जो पुत्र स्नेहाने पिंडदान करतो त्याचं भक्षण करून आत्मा यमपुरीतून बाहेर पडतो। यानंतर यमपुरीचा त्याग करून प्रेतात्मा तप्तपुरीकडे जातो। 1 वर्ष पूर्ण झाल्यावर तो शीतपुरामध्ये प्रवेश करतो। त्यानंतर 44 योजने विस्तार असणारं धर्मराजाचं नगर येतं। तिथे गंधर्व अप्सरा वास्तव्य करीत असतात। धर्मराजाच्या प्रवेशद्वारावर 12 प्रतिहार असतात। ते मनुष्याचं पाप पुण्य सर्व धर्मराजाला जाऊन निवेदन करतात। येथे जो मनुष्य श्रवणांची पूजा अर्चा दान धर्म करतो त्यांच्यासाठी हे श्रवण उपकारकच ठरतात। ते अशा मनुष्याला सुखाने मृत्यू प्राप्त करून देतात। यानंतर गरुड पुराणात श्रवणगणांचं चरित्र सांगितलं आहे। गरुड भगवानांना विचारतात, श्रवण कोणाचे पुत्र आहेत? ते यमपुरीत का राहतात? त्यांना मनुष्यांनी केलेली कर्म कळतात तरी कशी? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्माच्या सांगण्यावरून या लोकात मनुष्य जे काही शुभ अशुभ बोलतो ते तात्काळ श्रवण ब्रह्माच्या कानात सांगत असतो। दुरून ऐकण्याचं आणि पाहण्याचं एक विशिष्ट ज्ञान त्यांना प्राप्त होतं, म्हणूनच त्यांना श्रवण असं नाव आहे। जो मनुष्य आपल्या लोकी या श्रवणांचं पूजन अर्चन करतो तो धन धान्य आणि संपत्ती या सर्वांनी सुखी राहतो। श्रीकृष्ण म्हणतात, त्यांची पूजा केल्याने मी पण संतोष पावतो, एवढंच नव्हे तर चित्रगुप्ताद्वारे धर्मराज देखील संतुष्ट होतात आणि ते विष्णू लोकात जातात। हे गरुडा, श्रवणांचं हे महात्म्य जो भक्तिभावाने ऐकतो तो या लोकी सर्व सुखांचा उपभोग घेऊन नंतर स्वर्गलोकात प्रवेश करतो। हरिओम।

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं। कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं। संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत। श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत। देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत। श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल। या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा। श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
2: ऐकूयात संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आणि स्वर किशोरी अमोणकर यांचा।

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 87वा श्लोक आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ह्याच्यामध्ये ब्रह्मचारी मारुती, रामाच्या चरणाचा दास, तो ह्या जगामध्ये धन्य कसा झाला, काय काय गोष्टी त्यांनी केल्या आणि करू शकतो, ते वर्णन थोडं पुढं आलं आहे. त्याचं उदाहरण आपल्या समोर ठेवलं पाहिजे की हनुमंतांनी काय केलेलं आहे. ते म्हणतात मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्याच्या मुखामध्ये अखंड राम आहे त्याला कोणत्याही कामनांचा वासनांचा स्पर्श होऊ शकत नाही, ते बाधत नाहीत. काम अजिबात नसतो, वासना अजिबात नसतात असं नाही, बाधण्या इतक्या नसतात. अत्यावश्यक जेवढ्या काम आहेत देहाला धारणेपुरतं, त्या बाधत नाहीत. जेवण आवश्यक आहे, जेवतो आहे आपण, पण जेवण झाल्यानंतर पुन्हा काहीतरी खात राहणं हे बांधणार आहे. आवश्यक तेवढ्या गोष्टी मिळाल्यानंतर आणखीन काहीतरी हवं असं वाटणं हे आपल्याला बांधणार आहे. म्हणून ज्याच्या मुखात राम आहे त्याला ह्या कामना बाधू शकत नाहीत, मर्यादित राहतात. आणि मुखी राम ह्याचा अर्थसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. ते केवळ तोंडात राम म्हणतो आहे आणि डोक्यामध्ये नाना वासना आहेत असं उपयोगी नाही आहे. ते नाम आतून आलं पाहिजे, अंतःकरणातून आलं पाहिजे. अंतःकरणात त्याचं चिंतन होत आहे, स्मरण होतो आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून हे नाम बाहेर येत आहे. श्रीराम काही करत असताना जे येतं, राम, अरे राम, श्रीराम, ते आतून बाहेर आलेलं आहे. म्हणून मुखी राम ह्याचा अर्थ नुसतं जसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं हरिपाठात म्हटलं आहे, तर हरिमुखे म्हणा म्हणजे नुसतं मुखाने म्हणायचं नाही आहे, ते आतून आलो पाहिजे. किंवा मुखाने म्हणता म्हणता ते हळूहळू आत चारी वाणींच्या पलीकडे गेलं पाहिजे. अशा तऱ्हेनं ते नाम घ्यायचं आहे, अशा तऱ्हेनं हरिहरी म्हणायचं आहे, राम राम म्हणायचं आहे. तर ज्याच्या मुखी राम आहे त्याला कामाची बाधा होत नाही. आणखी काय होतं त्याचं, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. ह्या कामाला आवर घालण्यासाठी जे धारिष्ट लागतं, धैर्य पाहिजे ना. इंद्रिय दमन करायला धैर्य पाहिजे. मनाला इच्छा झाली अमुक आहे खायचं आहे आणि ते खायचं नाही आहे असं म्हटलं, त्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला आपल्याला धैर्य लागतं. एखादी गोष्ट करायची नाही आहे पण कुणीतरी म्हणालं चला असं असं करायचं आहे, चाललं आहे, त्या ठिकाणी नाही म्हणायला धारिष्ट लागतं. योग्य त्या पद्धतीनं ते आपण थांबवणं, मोठ्या हुशारीनं, कौशल्यानं, दुसऱ्याला न दुखावता, पण ही गोष्ट नाही करायची आपल्याला असं म्हणायला धारिष्ट लागतं. नाही तर फरफटत जातात, हा असं म्हणाला की चालले तिकडे, तो तसं म्हणाला की चालले तिकडे, हे खा म्हटलं की खाल्लं, खायचं नसतं पण खातो. अशा अनेक गोष्टी, ती इंद्रिय त्या विषयाच्या अधीन होतात. तर त्या विषयाधीन होणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला धैर्य लागतं. ते जे धैर्य त्याला या रामनामाने प्राप्त होतं आणि मग ते धैर्य वेळोवेळी प्रगट होतं. याला सात्विक धैर्य असं म्हणतात. तमोगुणाचंही धैर्य आहे, रजोगुणाचं आहे, सात्विक गुणाचं धैर्य असं आहे की ज्या वेळेला खरोखरच प्रसंग पडतो, एरवी तो फारसं काही बोलणार नाही करणार नाही, पण ज्या वेळेला प्रसंग येतो तेव्हा हा सात्विक धैर्याचा मनुष्य मोठ्या धैर्याने त्याला तोंड द्यायला पुढं जातो, ती जी काही गोष्ट आलेली असेल तिचं निवारण करायला मदत करतो, त्या ठिकाणी तो पळपुटेपणा करून तिथून आपलं अंग चोरून जात नाही, धैर्य लागतं, परमार्थ करायला देखील धैर्य लागतं. आपण ध्यानाला बसलो आणि कोणी म्हणाला बसले का आता ध्यानाला की झालं, आपलं धैर्य चळलं, लक्ष कुठं आहे तुमचं, आता लक्ष नाही याच्यामध्ये असं म्हटलं, तेव्हा घरात आवडत नाही, हे नाही होत नाही म्हणून मी आपलं सोडून दिलं असं नाही. परमार्थ करायला तर फार धैर्य लागतं. परमार्थ आहे सोपा, पण त्याला जर धारिष्ट नसेल, जिद्द नसेल, तर ते होणार नाही आहे. आणि बहुतेक ठिकाणी मनुष्य हा फरफटलाच जातो, त्या ठिकाणी त्याच्याजवळ धैर्य नसतं, तोंड देण्याचं, विरोध करण्याचं धैर्य नसतं, कौशल्यही नसतं, चातुर्य नसतं. दुसऱ्याला न दुखावता पण आपल्या ठिकाणी स्थिर राहायला मोठं चातुर्य लागतं. म्हणे तर त्या गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरिभक्त तो शक्त कामास मारी. ह्या हरिभक्त जर असेल ना तर त्याच्यामध्ये ही ताकद असते, कारण भगवंत त्याच्या पाठीशी असतो. तो भक्त खरा पाहिजे, आपण जी भक्ती करतो त्याला आपल्याला भक्त म्हणता येत नाही, आपण विभक्तपणाने काय काहीतरी भक्तीच्या क्रिया करत असतो, कुठंतरी फोटो लावतो, त्याला हार घालतो, त्याला नमस्कार करतो आणि मी त्याचा भक्त आहे असं म्हणतो, असा भक्त नसतो. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावावे. देवाच्या मनात जे आहे ते ह्याच्याकडून घडलं पाहिजे, पण त्याच्यासाठी देवाच्या मनात काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे ग्रंथावरून कळतं की परमेश्वराला काय आवडतं काय आवडत नाही. बारीक सारीक गोष्टीत सुद्धा त्याला जे आवडतं ते जर भक्ताकडून घडलं आणि तो जर भगवंताच्या विचारांशी इच्छेशी समरस झाला तर त्यालाही लक्षात येतं ही गोष्ट भगवंताला आवडेल, ही गोष्ट करायची आवडणार नाही. चटकन आतमध्येच बसलेला आहे तो. आपण जर आतमध्ये डोकावून त्याचा सल्ला घेतला, त्याला विचारलं, तर आपल्याला लगेच कळेल की हे करायचं हे करायचं नाही आहे. त्यामुळे हरिभक्त जो आहे तो बलवान असा जो काम आहे त्याला पिटाळून लावतो. अनावश्यक काम हा जो आहे हा आपल्याला नको. नदीला पाणी पाहिजे पण मर्यादेपर्यंत, मर्यादेच्या वर आलं की त्याला पूर आला म्हणतो आपण आणि तो सगळा विध्वंस करणारा असतो. तसं नाही, विषय तर हवेत पण मर्यादित हवेत. तसं जे जे काही आपण करतो ते मर्यादित पाहिजे, मर्यादेच्या पलीकडे नाही. एखादी गोष्ट मिळाली म्हणून ती घालवली नाही, गरज आहे का, विचार केला पाहिजे. पैसे खूप आले उडवले नाही, हे पैसे तुझे आहेत असं समजू नको, भगवंताचे आहेत. त्याला विचारून योग्य त्या कारणासाठी खर्च कर. एक पैसुद्धा खर्च करताना विचार कर हे बरोबर आहे का, हे करणं माझं योग्य आहे का. असं जर असेल तर सगळं आपलं आहे असं समजू नको, त्याचं आहे, त्याला विचारून करायचं आहे सगळं. ह्या फार बारीक बारीक गोष्टी आहेत पण सगळ्या परमार्थात येतात. त्या जर आल्या नाही तर नुसतं आपण दोन दोन तास ध्यान करून आणि माळा ओढून आपण परमार्थी होणार नाही, भगवत प्राप्ती आपल्याला होणार नाही. म्हणते म्हणताय तिथे, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ब्रह्मचारी, ब्रह्मचारी याचा अर्थ सुद्धा जे ब्रह्मेचरती, जो अखंड ब्रह्मामध्ये वास करून असतो त्याला ब्रह्मचारी म्हटलंय. नुसतं लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी म्हणत नाहीत, तर अन्न ब्रह्माशी एकरूप झालेला असतो, त्याच चिंतनात असतो. अशा तऱ्हेचा जो हनुमंत मारुती भगवंत रामाच्या चरणाशी अखंड राहिलेले, कसं होतं त्यांचं जीवन, रामचंद्रांची आज्ञा झाली ते त्यांच्या चरणाशी बसलेले, ते काम करून यायचं, पुन्हा आपले ध्यानस्थ बसलेले. आता फावला वेळ आहे, जरा इकडं जाऊन येऊ तिकडं जाऊन येऊ, ह्याचं काय करू त्याचं काय करू असं नाही. एक तर साधना नाहीतर एक सांगितलेलं आज्ञात दिलेलं काम, त्याच्या पलीकडे इकडे तिकडे नाही, आकर्षणच नाही कशाचं. आपल्याला अनेक गोष्टीची आकर्षणं असतात, हे झालं की ते झालं की ते, खायचं झालं की ऐकायचं, ऐकून झालं की पाहायचं, पाहायचं झालं की लोकांच्यात जाऊन मिसळायचं, त्यांच्या गप्पा ऐकायच्या, इकडं ऐकायचं, सगळं आयुष्य आपलं फुकट फुकट जातं, पण त्याची जाणीवच होत नाही, हे दुर्दैव आहे. सांगूनही कळत नाही हे एक वाईट गोष्ट आहे. आपण म्हणू आपल्याला सांगितलंच नाही, सांगितलं कळलं का, आणि कळलं तरी वळलं का, नाही वळत. मग शेवटी संत देखील कंटाळतात, ते म्हणतात काही सांगून उपयोग नाही, आपण आपल्यापुरतं बसावं. म्हणून संत शेवटी एकांतात निघून जातात. म्हणून हे जे मारुतीचं उदाहरण दिलेलं आहे तो अशा तऱ्हेचा आहे की काम ताब्यात आहे त्याच्या, धारिष्ठ आहे, आणि कामाला मारण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून मुखी राम त्या काम बाधू शके ना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधा ऐकण्यासाठी

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलास.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले, आणि स्वर सुमन कल्याणपूर।

आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया संत चोखामेळा यांची भक्तिरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आजचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र। आज चतुर्दशी महालय आहे। शस्त्राने मृत झालेल्या व्यक्तींचं आज श्राद्ध करण्याचा दिवस। आज रात्री 9:35 अमावास्या प्रारंभ होत आहे। वीर जीवा महाला यांची आज जयंती आहे।

श्री गोविंदराव टेंबे यांचा आज पुण्यदिन आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन. भगवंताला प्राप्त करण्यासाठी कर्म, योग आणि ज्ञान हे सगळे मार्ग उत्तम आहेत, पण भक्तीची शास्त्रामध्ये फार प्रशंसा केली गेली आहे. ज्याने नवविधा भक्तीमधून कुठलीही एक भक्ती केली तो सहजतेने भवसागर पार करून भगवंताला प्राप्त करतो. मग प्रल्हादाप्रमाणे ज्याच्यात सगळ्या भक्तींचा विकास झाला असेल त्यांच्या बाबतीत तर विचारूच नका. खरोखर ते लोक धन्य आहेत जे भगवंताच्या भक्तीत आपलं मन रमवतात, आणि ज्यांच्या कुळात असे भक्त जन्माला येतात ते कुळही धन्य होतं. श्रीमद भागवतात श्रवणादी भक्तीचा महिमा सांगताना म्हटलंय, शृण्वंती गायंती गृणंत्य भीक्ष्णशः स्मरंती नंदंती तवे हितम जनाहा त एव पश्यंत चिरेण तावकम भव प्रवाहो परम पदाम्बुजम यत कीर्तनम यत स्मरणम यदीक्षणम यद वंदनम यच्छ्रवणम यदर्हणम लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषम तस्मै सुभद्र शवसे नमो नमः. जे लोक वारंवार तुमच्या चरित्राचं श्रवण, गायन, वर्णन आणि स्मरण करतात त्यामुळे आनंद विभोर होतात, ते लवकरच संसार प्रवाह शांत करणाऱ्या आपल्या चरणकमलांचं दर्शन करतात. ज्यांचं कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन, श्रवण आणि पूजन लोकांची सगळी पापं धुऊन टाकतात त्या कल्याणकारी कीर्तिमान भगवंताला वारंवार नमस्कार असो.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ऐकण्यासारखं फार छान आहे. त्यांनी असं म्हटलंय, सामगायन करणारे जे विद्वान आहेत ते जो प्रथम स्वर घेतात तो वेणूचा मध्यम स्वर आहे, म्हणजे वेणू जी वाजते. आता त्यांनी पुढे असं म्हटलंय, जो त्यांचा दुसरा स्वर आहे, म्हणजे सामगायन करणाऱ्यांचा पहिला स्वर म्हणजे वेणूचा मध्यम स्वर आहे, सामगायन करणाऱ्यांचा दुसरा स्वर म्हणजे वेणूचा गांधार स्वर आहे, आणि त्यांचा तिसरा स्वर म्हणजे वेणूचा ऋषभ स्वर आहे, म्हणजे रे आहे, आणि सामगायन करणाऱ्या विद्वानांचा चौथा स्वर म्हणजे वेणूचा षड्ज आहे. म्हणजे वेणू किती वर वाजतो बघा, म्हणजे जो बासरी आहे वेणू आहे त्याचा तो षड्ज आहे. आता त्यांचा जो पंचम आहे तो वेणूचा दैवत आहे, आणि त्यांचा जो सहावा स्वर आहे म्हणजे दैवतानंतर घेतलेला निषाद, तो वेणूचा जो निषाद आहे तो समजावा, सहावा स्वर म्हणजे निषाद निषादच आहे, आणि म्हणून त्यांचा जो सातवा स्वर आहे तो वेणूचा पंचम मानला आहे. आता पुढे ऐका की मोर षड्ज स्वरामध्ये गातो, मोराचा जो आवाज आहे तो षड्जात आहे, गायी आहेत त्या हंबरतात त्या ऋषभामध्ये हंबरतात, त्यांचा रे स्वर आहे. नंतर म्हणजे बकऱ्या आणि मेंढ्या बकऱ्या त्यांचा स्वर गांधार आहे, त्या ग मध्ये म्हणजे त्या मया व्याया करतात तो ग आहे, आणि क्रौंच किंवा कुकर जो आहे तो मध्यम स्वरामध्ये गातो. आपल्याला तर माहितच आहे की कोकिळ पंचमामध्ये गातो. नंतर घोडा दैवतात खिंकाळतो आणि हत्ती निषाद स्वरामध्ये चित्कार करतो. हत्तीचा निषाद आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की षड्ज स्वर जो आहे तो कंठातून प्रकट होतो, ऋषभ स्वर आहे तो मस्तकातून प्रकट होतो, गांधाराचं उच्चारण आहे ते मुख आणि नासिकांच्या मधून होतं, मध्यम स्वर हृदयातून प्रकट होतो, पंचम स्वर जो आहे तो हृदय मस्तक आणि कंठ ह्या तिघातून निर्माण होतो, आणि म्हणाले दैवत जो आहे तो ह्या ललाटातून उत्पन्न होतो त्यांनी सांगितलं, आणि निषाद जो आहे तो सगळ्यांच्या संधीमधून निर्माण होतो, सगळ्यांचा संधी, आणि म्हणून षड्ज स्वर. आता हे सगळं नुसता अजून षड्जाबद्दल बोललेच नाही, ते ऋषभापासून पुढे बोलले, आणि षड्जाचं सामान्य प्राकट्य कंठातून हे सांगितलं, आणि प्रत्यक्ष षड्ज स्वर कसा तर नासिका कंठ वक्षस्थल तालू जिव्हा आणि दात या सहांना मिळून त्याचा जन्म होतो, म्हणून तो षड्ज आहे, सहा ठिकाणाहून तो उत्पन्न होतो म्हणून त्याला षड्ज म्हणतात. आता प्रत्येक स्वर कसा, सगळ्यांचं उगमस्थान नाभीच आहे, सगळे नाभीपासून उत्पन्न होतात, नाभीपासून निर्माण झालेला जो वायू आहे तो कंठ आणि मस्तकामध्ये ज्यावेळी टणत्कार करतो किंवा आपटतो त्यावेळी वृषभासारखी गर्जना होते, म्हणून त्याला ऋषभ म्हटलाय, रे त्याला म्हटलाय, त्याच्याकरता त्याचा स्वर ऋषभ झाला. नाभीपासून निघालेला जो वायू आहे तो कंठ आणि मस्तकामध्ये जेव्हा आपटतो त्याला गंध आहे असं म्हटलंय, गांधाराला गंध आहे आणि म्हणून तो गंधासहित वाहतो असं म्हटलंय. म्हणजे गाण्यामधून सुद्धा पाचही महाभूतांची जी शब्दस्पर्श रूपरस गंध आहे ना, हे पाचही तन्मात्रांना सुख देण्याचं सामर्थ्य किंवा आपल्या पाचही इंद्रियांना सुख देण्याचं सामर्थ्य गाण्यामध्ये आहे, आणि म्हणून त्यांनी सांगितलं. आता आपण थांबूच या. नाभीपासून निघालेला जो वायू आहे तो हृदयामध्ये जेव्हा टक्कर देतो आणि नाभीस्थानामध्ये येऊन पुन्हा मध्यवर्ती होतो त्याच्यामधून निघालेल्या स्वराला म म्हटलंय, की इथेच पुन्हा जो फिरत राहतो आमच्या हृदयामध्ये, नाभीमधून निघालेला वक्षस्थल हृदय कंठ आणि मस्तक यांना धक्के देऊन पाच स्थानांच्या मधून जो स्वर प्रकट होतो त्या स्वराचं नाव पंचम म्हटलेलं आहे त्याला, म्हणून पाच स्थानावरती तो आपटतो म्हणून तो पंचम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दैवत आणि निषाद आहे हे जे दोन स्वर आहेत त्या सगळ्या पाच स्थानांच्या स्वरावरून निर्माण करता येतात. म्हणजे ह्यांचं वैशिष्ट्य आहे की दैवत आणि निषाद कुठून घ्यायचा त्याच्यावरती त्या त्या रागाची गोडी अवलंबून आहे आणि त्याच्या त्याच्या त्या निर्मितीवरती त्याचा आविष्कार अवलंबून आहे असं त्यांनी म्हटलंय. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की संगीताचं शास्त्र आहे का हे शिक्षणाचं शास्त्र आहे असं वाटावं. हे जे आहे या ठिकाणी दोन प्रकारांनी हे शास्त्र विकसित केलंय. एक भाग त्याचा असा आहे
की प्रत्यक्ष वेदांचे मंत्र म्हणताना ते मंत्र म्हणण्याची पद्धती काय असावी, त्याच्याविषयीचा जो नियमांचा भाग आहे तो याच्यामध्ये सांगितला आहे. आपल्याकडे कोणताही मंत्र असा गद्य म्हणत नाही आपण की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा असं आपण काही नुसतं गद्यासारखं म्हणत जात नाही. तो त्याचा त्याचा छंद आहे. त्या अनुष्टुप छंदामध्ये असणारं हे जे श्लोकाचं स्वरूप आहे ते कसं म्हणायचं, मग अनुष्टुप छंदाला चाली किती प्रकारे लावता येतात, तो अनुष्टुप छंद गात असताना त्याच्यामध्ये ताना किती प्रकारांनी घेऊ शकतो, त्यात जर कुठे ताना घेताना थांबायचं असेल तर ते स्वरूप काय असू शकतं, अशा अनेक विचार अगदी बारकावे. त्यात मग ऋग्वेदामधल्या मंत्रांचं काय, सामवेद गाताना कसं गावं, पुन्हा प्रत्येक शाखेमध्ये कसं गायलं आहे, प्रत्येकाचं पण वैशिष्ट्य आहे. जसं आपण म्हणतो किंवा गायक म्हणतात की एक यमन राग आहे, त्या यमन रागामध्ये जर हिंदी सिनेमा संगीत, मराठी सिनेमा संगीत, मराठी भावगीतं, नाट्यसंगीत, गझला, कव्वाल्या, काय सगळे गायन प्रकार घ्या, त्या लावणी, त्या सगळ्यामध्ये यमनाला प्राधान्य आहे. पण प्रत्येकाची चाल वेगळी आहे, प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्या ठिकाणी त्या त्या रागाचे नियम सांभाळून जशा प्रकारे त्याच्यात बदल, म्हणजे स्वरांच्या ठिकाणी, त्याच्यात थांबण्याच्या ठिकाणी, हे करून मोठा चमत्कार संगीताच्या क्षेत्रामध्ये बघायला मिळतो. तसा प्रत्येक शाखेमध्ये काही ना काही विकास केलेला आहे. आणि त्यामुळे काल आपण फार त्याच्या खोलात गेलो नाही, कारण आपल्याला ते माहिती नाही आहे की त्या त्या शाखेमध्ये ते कोणत्या प्रकाराने गातात. कारण आता अडचण अशी आहे की सामगायन आता जवळजवळ लुप्त होत आलं आहे, तर सामवेदाची शाखा विकसित व्हावी याकरता पुष्कळ धडपड भारतभर चालू आहे. आणि सामगायन विकसित व्हावं याकरता श्रेष्ठ लोक, त्यातले जे अधिकारी जे थोडेफार शिल्लक आहेत, ज्यांच्याकडे ती विद्या थोडीफार आहे, त्यांच्याकडनं नवीन लोकांना देण्याचा प्रयत्न होतो आहे. पण अनेक गोष्टी जशा लुप्त झाल्या तशा त्याच्यामध्ये बऱ्याचशा शाखा लुप्त होणं शक्य आहे. आणि म्हणून समज असा करून घेऊ नये की या ठिकाणी हे सगळं संगीताकरता त्यांनी लिहिलं आहे. त्यांनी संगीताकरता लिहिलं नाही आहे, त्यांनी वेदमंत्रांचा उच्चार कसा करावा आणि सामगायन कसं करावं त्याच्यामागची भूमिका काय आहे, की त्या त्या उच्चाराबरोबर शरीरामधली ती ती स्थानं स्पंदित होतात, त्याचे लाभ त्या व्यक्तीला होतात, म्हणणाऱ्याला आहेत आणि ऐकणाऱ्याला पण आहेत. नुसता म्हणणारा आणि ऐकणारा नाही, या वातावरणामध्ये ती स्पंदनं प्रसारित होतात, दूरवर पोचतात. सृष्टी आहे ती किती प्रकारांनी विचारात घेता येते आणि तिच्या सुस्थिर असण्याचं किंवा स्वस्थ असण्याचं काय काय गमक असू शकतं, तर त्याच्यामध्ये स्पंदशास्त्र हे सुद्धा त्या गमकाचं एक अंग आहे. की स्पंदनांचा म्हणजे व्हायब्रेशन्सचा विचार करावा आणि त्या स्पंदांमधून, त्या ध्वनिलहरींमधून ही जी सृष्टी आहे, या सृष्टीची जी निरामयता आहे आणि ह्या सृष्टीची जी स्वस्थता आहे ती राखली जावी. आणि म्हणून या शास्त्रामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याकडे भारतीयांचं संगीतशास्त्राच्या दृष्टीने आणि भगवंतांनी वीणा हे वाद्य जसं संगीताला प्राधान्याने स्वीकारलेलं आहे आणि वीणेच्या आधाराने आपल्याकडे संगीत गायन, सामगायन सगळं होतं, म्हणजे नारदांच्या गळ्यामध्ये सुद्धा वीणा आहे आणि त्या वीणेच्या साह्यानेच नारद गातात, तसंच आपल्याकडे बासरी हे भगवंताचं वाद्य, म्हणजे भगवंतांनी हे राष्ट्रीय वाद्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्या राष्ट्रीय वाद्याला जे महत्त्व आहे ते महत्त्व काय आहे, भगवंतांनी ती जी बासरी आहे ती कुठे नेऊन ठेवली आहे, तर त्यांनी माणसं लुब्ध होतात, त्यांनी पशुपक्षी लुब्ध होतात, त्यांनी सगळं वातावरण प्रसन्न होतं आणि त्या वातावरणामध्ये एक प्रकारचं ज्याला भारित होणं म्हणतात तसं, आता ती रासक्रीडा भगवंताची वर्णन केली आहे, भगवंताच्या मुरलीचा वेणूचा नाद वर्णन केला आहे आणि तो असा वर्णन केलेला आहे की तो नाद ऐकल्याबरोबर गाई हमरायला लागत, त्या धावत सुटत, सगळे पशु पक्षी सगळे आपल्या ठिकाणी
स्थिमित होऊन त्याच्याकरता त्या स्वराच्या करता लालचावलेले असत आणि त्यामुळे त्या मुरलीला किंवा त्या नादाला त्या नादाच्या श्रेष्ठतेला, कारण आपण जे पाहिलं आता की नाद निर्माण कसे होतात, त्या नादांचं सामर्थ्य काय असतं, भगवंतांनी त्या स्वरातून त्या मायेला आपल्या ओठावर ठेवून सगळ्या जीवांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. म्हणजे परमात्म्याकडे आकर्षण करणारं, जीवाला आकर्षित करून घेणारं असं जे मायेचं रूप आहे ते त्या बासरीच्या रूपाने भगवंतांनी आपल्या आधारावरती विराजमान केलं आहे, अशी त्याच्यामागची धारणा आहे. आता हा विषय आपण बोललो तो कशा करता त्याची पार्श्वभूमी आपण आत्ता सांगणार आहोत की त्यांनी असं म्हटलं आहे किंवा हा जे शिक्षा हे जे वेदाचं अंग आहे ते असं म्हणतं की प्रत्येक स्वराची निर्मिती ही जशी एखाद्या देवतेकडनं होते किंवा आता ती सगळी आपण पाहूया कोणाकोणाकडून होते, तसं त्या त्या स्वरांनी जीवन जगतं. म्हणजे गंधर्व कुणामुळे जगतात, यक्ष कुणामुळे जगतात, पशुपक्षी कुणामुळे जगतात, देवदेवतांना कुणामुळे समाधान मिळतं, असा विचार त्यांनी त्या प्रत्येक स्वरांच्या मागे केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की षडजाच्या अनेक भागांचा विचार करताना एक देवता स्वरूपामध्ये विचार मांडताना त्यांनी म्हटलंय हा जो षडज आहे तो अग्नीकडून गायला गेलेला आहे. आता या पंचमहाभूतांचा विषय आणि देवदेवतांचा विषय, ज्याला आपल्याकडे अधिदैवत विज्ञान असं म्हणतात, त्या अधिदैवतांचं विज्ञान आता इथे सांगितलं जात आहे. नंतर त्यांनी इथे म्हटलंय की ऋषभस्वर जो आहे म्हणजे रे, तो ब्रह्मदेवानी गायलेला आहे. नंतर गांधार जो आहे म्हणजे ग, तो म्हणाले म्हणजे यज्ञामध्ये जो सोमरस आहे, ती जी सोमवल्ली आहे त्या सोमानी गायलेला आहे. आणि हा मध्यम स्वर जो आहे किंवा सोम म्हणजे चंद्र, असा जर कुणाला विकल्पानी अर्थ घ्यायचा असेल तर अडचण नाही आहे, पण सामान्यतः सोम म्हणजे त्या सोमरसाचा विचार मांडावा असं वाटतं हे सगळं पाहता. आणि जो मध्यम स्वर आहे तो साक्षात विष्णू गातात असं म्हटलेलं आहे. नंतर हे नारदा इथे वर्णन केलं आहे त्यांनी की तुम्हाला काय सांगायचं, म्हणाले पंचमस्वराचं गायन तर तुम्हीच करता, म्हणजे नारदच पंचमस्वराचं गायन करतात आणि त्यामुळे या गोष्टीचं आपणच स्मरण ठेवा, आपणच स्मरण करा. दैवत आणि निषाद आहेत हे दोन स्वर तुंबरू गातात. नारद आणि तुंबर म्हणतो ना आपण, ते दोघेही गाणारे आहेत. त्यातला हा जो पंचम आहे तो नारद गातात आणि दैवत आणि निषाद तुंबरू गातात. आणि त्यामुळे ते म्हणाले की काही विद्वानांचं असं मत आहे की षडज स्वर जो आहे तो ब्रह्मदेवांच्याच ठिकाणी, म्हणजे ही सृष्टी उत्पन्न करताना ब्रह्मदेवांनी जो ओंकार, ज्या ओंकारातून सृष्टी निर्माण केली, तसंच ह्या सृष्टीच्या आदिकाळी ब्रह्मदेवांनी षडजसुद्धा लावला, म्हणजे षडजाची उत्पत्तीसुद्धा ब्रह्मदेवांच्याकडून झाली असंही काही विद्वानांचं मत आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि त्यांचं म्हणणं पुढे असं आहे की हा जो ऋषभ आहे त्याचा प्रकाश तीव्र आणि तीक्ष्ण आहे आणि उद्दीपित करणारा आहे. तसंच याकरता या ऋषभाची जी देवता आहे ती अग्नी आहे असं समजावं, जशी षडजाची देवता ब्रह्मदेव आहे असं समजावं. तसंच म्हणाले की गाणं ऐकल्यानंतर गायी संतुष्ट होतात, म्हणजे आपण काल बघितलं की तो जो गांधार आहे त्या गांधाराचा स्वर ऐकला, म्हणजे ग हा स्वर ऐकला की गायी त्या गाण्यावरती लुब्ध होतात, म्हणून गांधाराची देवता गायीच आहेत असं मानावं असं त्यांनी सांगितलं की त्याच त्याची अधिष्ठात्री देवता आहेत. आणि गांधार ऐकल्यानंतर त्यांना ज्या प्रकारे त्या गांधाराच्या विषयी किंवा त्या गांधाराचा स्वराचं वैशिष्ट्य ऐकताना पुन्हा वर्णन केलं आहे की त्यामध्ये अग्नी राहतो म्हणून, किंवा त्याच्या ठिकाणी अग्नीचं प्राबल्य आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ह्या गायींना देवता समजून अग्नीची विशेषता लक्षात घ्यावी. अशा प्रकारे स्वरांचं संक्रमण आणि स्वरांच्या देवता या त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा प्रत्येक स्वराचं एक एक स्थान सांगितलं आहे. म्हणजे कसं की जसं योगमार्गामध्ये ती षटचक्र सांगितली आहेत आणि त्या सहाही चक्रांच्यावरती जशा वर्णांना स्थापन केलेलं आहे तसं या ठिकाणी देहामध्ये या स्वरांना स्थापन केलं आहे.
की कोणता स्वर नेमका कशावर परिणाम करतो, म्हणजे याचा लाभ कुठे होतो, तर याचा लाभ त्या मंत्रशास्त्रामध्ये आहे की जेव्हा मंत्र म्हटला जातो आणि मंत्राचं किंवा सामाचं गायन केलं जातं किंवा एखादी ऋग्वेदाची ऋचा म्हटली जाते त्यावेळी जो स्वर लावला जातो त्या स्वरांनी ताबडतोब कोणत्या भागावरती आघात होतात किंवा कोणत्या भागाला चेतना मिळते आणि त्या ठिकाणी स्फुरण मिळतं असा त्याच्या मागचा भाव आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सप्तम किंवा पंचम हा जो स्वर आहे तो मस्तकाचा स्वर आहे. म्हणजे जर षड्ज लावला वरचा तार षड्ज लावला आणि जर का पंचम लावला तर म्हणाले हा जो पंचम किंवा षड्ज आहे हे षड्ज हे मस्तकावरती परिणाम करणार आहेत. आणि आपण बघा कीर्तनामध्ये सामान्यतः जे सगळे श्लोक गायले जातात ते गांधारावर गायले जातात किंवा पंचमावर गायले जातात. हे दोन तीनच स्वर आहेत की ज्या स्वरांचा विशेष उपयोग केला जातो. गांधार पंचम आणि मध्यम हा एक स्वर धरून सामान्यतः श्लोक म्हटले जातात. पुष्कळ वेळा पंचमावर म्हटले जातात, पुष्कळ वेळा गांधारावर म्हटले जातात. आणि आता आपल्याला पुन्हा त्याचंही कारण लक्षात येईल की कीर्तन करणारे नारद आहेत, स्वर पंचम नारदांचा आहे, त्यामुळे कीर्तनाच्या सुरुवातीला सगळे श्लोक जर पंचमात म्हटले तर वेगळं वाटायचं कारण नाही. दुसरं असं की ह्या प्रथम षड्जाचं म्हणजे तो तार षड्ज झाला, आता हा खालचा षड्ज म्हणजे प्रथम षड्ज, त्याचं स्थान ललाटामध्ये या ठिकाणी आहे. नंतर हा जो ऋषभ आहे द्वितीय स्वर त्याचं स्थान दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे. तृतीय जो गांधार आहे त्याचं स्थान दोन कानांच्या मध्ये आहे. आणि चौथा जो मध्यम आहे त्याचं स्थान कंठाच्या इथे आहे. नंतर पंचमाचं म्हणजे मंद्रस्वराचं पाचव्या स्वराचं स्थान ही रसना सांगितलेली आहे. नंतर त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो निषाद आहे जो नीच स्वर निषाद त्याचं स्थान हृदय सांगितलेलं आहे. आणि म्हणाले आता त्याच्या पुढे त्यांनी जो त्या स्वरांचा देहामध्ये न्यास करायला सांगितला आहे तो विषय काही आपल्याला तितकासा त्यांच्या लिखाणावरून कळत नाही, त्यामुळे आपण तो विषय आपल्याकडून सोडून दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे ह्या स्वरांची स्थानं सांगता येतात. आणि या स्थानांच्यावरती याचा अर्थच असा की आपण जर बघितलं तर मस्तक, नंतर ह्या कपाळ, भुवया, नंतर दोन कानांच्या मधली जागा, रसना, कंठ, म्हणजे हा सगळा वरचा विषय आहे. म्हणजे मस्तकाच्या बाजूचा किंवा धडाच्या वरचा भाग आहे. याच्यामध्ये प्राबल्य प्राणाचं आहे. म्हणजे हे सगळं नियमन करणारं कोण आहे तर तो प्राण आहे. आणि त्यामुळे संगीत गाणाऱ्या मनुष्याचं गाणं हे प्राणांना बलवान करणार आहे. म्हणजे जो मुख्य प्राण आहे त्या मुख्य प्राणाला ते बलवान करतं. आणि मुख्य प्राण बलवान झाला की बाकीचे सगळे उपप्राण बलवान होतात आणि ते सगळे कार्यक्षम होतात. म्हणून आपल्याकडे जे म्हटलेलं आहे की संगीतानी रोग बरे होतात, मंत्र ऐकल्याने त्याचे लाभ होतात, त्याचं कारण असं आहे की जे देहामध्ये बिघडत आहे आणि ज्याच्यावरती देहाचं सुधारणा किंवा बिघाड अवलंबून आहे असे जे पाच प्राण आणि त्यांचं संतुलन आहे त्या पाच प्राणांच्याच संदर्भामध्ये इथे विषय मांडलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे प्रत्येक स्वर त्याचा जो योग्य उच्चार झाला तर तो त्या ठिकाणी लाभदायी आहे. दुसरं आपल्या ह्या ठिकाणी त्यांनी जे भुवया, कपाळ आणि हा दोन कानांच्या मधला भाग म्हटला आहे हा सगळ्या भागाचा जर विचार केला तर शरीरशास्त्राच्या दृष्टीने हे टेम्पोरल कॉर्टेक्स आहे. हे दोन ज्या गोष्टी आहेत या ते टेम्पोरल कॉर्टेक्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्या देहामध्ये दोन करड्या रंगाच्या पट्टिका फिरलेल्या आहेत मस्तकामध्ये. आणि त्या काय काम करतात, त्यांची कामं दोन आहेत. एक तर जे ह्या जीवनामध्ये आमच्या घडतं आहे ते सगळं त्याच्यावर नोंदलं जातं हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की ते पक्कं स्मरण ठेवणार आहे. त्या ठिकाणी स्मरण आहे आणि फार बारकाव्यानिशी स्मरण आहे. म्हणजे हे जे स्वरांचे लाभ आहेत ते लाभ असे आहेत की त्यांचा परिणाम जर इथे होत असेल तर जे चांगलं आहे ते राखणं आणि जे वेडंवाकडं आहे
ते दूर करणं म्हणजे याचा पर्यायाने आपल्याला अर्थ असा लागतो किंवा लावता येतो की या जन्मी केलेलं जे चांगलं वाईट कृत्य आहे त्याचे जे संस्कार इथे नोंदून ठेवलेले आहेत त्या नोंदवलेल्या संस्कारांना जे वाईट संस्कार आहेत त्यांना पुसण्याचं कामसुद्धा हे मंत्र करतात, ह्या मंत्रांची स्पंदनं करतात. म्हणजेच आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो की जे चांगलं कर्म केलं आहे, ईश्वराच्या प्रार्थना केल्या, ईश्वराचं नामस्मरण केलं, आपल्यावर काहीतरी संकट आहे जे भविष्यकाळात आपल्याला जाणवत आहे, त्या संकटापासून आपल्याला जर दूर व्हायचं आहे तर नामस्मरण करावं, ईश्वराची प्रार्थना करावी, वेदमंत्रांमधली सूक्त आदींचं पठण करावं आणि त्याच्यातनं दोष घालवावेत. आणि म्हणून आपल्याकडे आपण पुढे आता पाहणारच आहोत, अगदी प्राथमिक स्तरावरती हा विषय आपल्याला आपल्यापुरता समजून घ्यायला, कारण विषय अत्यंत सूक्ष्म आहे. कारण एक जर ऋचा घेतली तर त्या ऋचेतल्या दोन शब्दातलं अंतर काय, त्याच्यातला आ ई ऊ ए ऐ ह्या सगळ्याचे उच्चार कसे, त्याच्यामध्ये अंतर देत ते कसे उच्चार करावेत, या प्रत्येक बाबतीमध्ये खूप खोलात जाऊन चिकित्सा केलेली आहे. आपला तो विषयच नाही, त्यामुळे आपल्याला तो विषय कळणार पण नाही. आणि उपनिषदांनी यांना संहिता असं म्हटलेलं आहे की आणि पहिली संहिता शिक्षा म्हणून सांगितलेली. त्यांनी सांगितलं आहे की ही हे जे अंग आहे हे अंग समजून घेण्याकरता सगळ्याच ठिकाणी गुरूंना शरण जायचं आहे, पण ही वेदांची षडांग हे गुरुशरणतेशिवाय आपल्याला कळणार नाहीत आणि गुरूंना शरण गेल्याशिवाय विषय समजणार नाही.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत नामदेव महाराजांची भक्ती रचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुणी यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची, शक्तीचीच उपासना. म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 87वा श्लोक आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ह्याच्यामध्ये ब्रह्मचारी मारुती, रामाच्या चरणाचा दास, तो ह्या जगामध्ये धन्य कसा झाला, काय काय गोष्टी त्यांनी केल्या आणि करू शकतो, ते वर्णन थोडं पुढं आलं आहे. त्याचं उदाहरण आपल्या समोर ठेवलं पाहिजे की हनुमंतांनी काय केलेलं आहे. ते म्हणतात मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्याच्या मुखामध्ये अखंड राम आहे त्याला कोणत्याही कामनांचा वासनांचा स्पर्श होऊ शकत नाही, ते बाधत नाहीत. काम अजिबात नसतो, वासना अजिबात नसतात असं नाही, बाधण्या इतक्या नसतात. अत्यावश्यक जेवढ्या काम आहेत देहाला धारणेपुरतं, त्या बाधत नाहीत. जेवण आवश्यक आहे, जेवतो आहे आपण, पण जेवण झाल्यानंतर पुन्हा काहीतरी खात राहणं हे बांधणार आहे. आवश्यक तेवढ्या गोष्टी मिळाल्यानंतर आणखीन काहीतरी हवं असं वाटणं हे आपल्याला बांधणार आहे. म्हणून ज्याच्या मुखात राम आहे त्याला ह्या कामना बाधू शकत नाहीत, मर्यादित राहतात. आणि मुखी राम ह्याचा अर्थसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. ते केवळ तोंडात राम म्हणतोय आणि डोक्यामध्ये नाना वासना आहेत असं उपयोगी नाही आहे. ते नाम आतून आलं पाहिजे, अंतःकरणातून आलं पाहिजे. अंतःकरणात त्याचं चिंतन होत आहे, स्मरण होतो आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून हे नाम बाहेर येत आहे. श्रीराम काही करत असताना जे येतं, राम, अरे राम, श्रीराम, ते आतून बाहेर आलेलं आहे. म्हणून मुखी राम ह्याचा अर्थ नुसतं जसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं हरिपाठात म्हटलं आहे, तर हरिमुखे म्हणा म्हणजे नुसतं मुखाने म्हणायचं नाही आहे, ते आतून आलो पाहिजे. किंवा मुखाने म्हणता म्हणता ते हळूहळू आत चारी वाणींच्या पलीकडे गेलं पाहिजे. अशा तऱ्हेनं ते नाम घ्यायचं आहे, अशा तऱ्हेनं हरिहरी म्हणायचं आहे, राम राम म्हणायचं आहे. तर ज्याच्या मुखी राम आहे त्याला कामाची बाधा होत नाही. आणखी काय होतं त्याचं, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. ह्या कामाला आवर घालण्यासाठी जे धारिष्ट लागतं, धैर्य पाहिजे ना. इंद्रिय दमन करायला धैर्य पाहिजे. मनाला इच्छा झाली अमुक एक खायचं आहे आणि ते खायचं नाही आहे असं म्हटलं, त्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला आपल्याला धैर्य लागतं. एखादी गोष्ट करायची नाही आहे पण कुणीतरी म्हणालं चला असं असं करायचं आहे, चाललंय, त्या ठिकाणी नाही म्हणायला धारिष्ट लागतं. योग्य त्या पद्धतीनं ते आपण थांबवणं, मोठ्या हुशारीनं, कौशल्यानं, दुसऱ्याला न दुखावता, पण ही गोष्ट नाही करायची आपल्याला असं म्हणायला धारिष्ट लागतं. नाही तर फरफटत जातात, हा असं म्हणाला की चालले तिकडे, तो तसं म्हणाला की चालले तिकडे, हे खा म्हटलं की खाल्लं, खायचं नसतं पण खातो. अशा अनेक गोष्टी, ती इंद्रिय त्या विषयाच्या अधीन होतात. तर त्या विषयाधीन होणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला धैर्य लागतं. ते जे धैर्य त्याला या रामनामाने प्राप्त होतं आणि मग ते धैर्य वेळोवेळी प्रगट होतं. याला सात्विक धैर्य असं म्हणतात. तमोगुणाचंही धैर्य आहे, रजोगुणाचं आहे, सात्विक गुणाचं धैर्य असं आहे की ज्या वेळेला खरोखरच प्रसंग पडतो, एरवी तो फारसं काही बोलणार नाही करणार नाही, पण ज्या वेळेला प्रसंग येतो तेव्हा हा सात्विक धैर्याचा मनुष्य मोठ्या धैर्याने त्याला तोंड द्यायला पुढं जातो, ती जी काही गोष्ट आलेली असेल तिचं निवारण करायला मदत करतो, त्या ठिकाणी तो पळपुटेपणा करून तिथून आपलं अंग सोडून जात नाही, धैर्य लागतं, परमार्थ करायला देखील धैर्य लागतं. आपण ध्यानाला बसलो आणि कोणी म्हणाला बसले का आता ध्यानाला की झालं, आपलं धैर्य चळलं, लक्ष कुठं आहे तुमचं, आता लक्ष नाही याच्यामध्ये असं म्हटलं तर बा घरात आवडत नाही, ह्या नाही होत नाही म्हणून मी आपलं सोडून दिलं असं नाही. परमार्थ करायला तर फार धैर्य लागतं. परमार्थ आहे सोपा, पण त्याला जर धारिष्ट नसेल, जिद्द नसेल तर ते होणार नाही आहे. आणि बहुतेक ठिकाणी मनुष्य हा फरफटलाच जातो, त्या ठिकाणी त्याच्याजवळ धैर्य नसतं, तोंड देण्याचं, विरोध करण्याचं धैर्य नसतं, कौशल्यही नसतं, चातुर्य नसतं. दुसऱ्याला न दुखावता पण आपल्या ठिकाणी स्थिर राहायला मोठं चातुर्य लागतं. म्हणे तर त्या गुण इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरिभक्त तो शक्त कामास मारी. ह्या हरिभक्त जर असेल ना तर त्याच्यामध्ये ही ताकद असते, कारण भगवंत त्याच्या पाठीशी असतो. तो भक्त खरा पाहिजे, आपण जी भक्ती करतो त्याला आपल्याला भक्त म्हणता येत नाही, आपण विभक्तपणाने काय काय तरी भक्तीच्या क्रिया करत असतो, कुठंतरी फोटो लावतो, त्याला हार घालतो, त्याला नमस्कार करतो आणि मी त्याचा भक्त आहे असं म्हणतो, असा भक्त नसतो. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावावे. देवाच्या मनात जे आहे ते ह्याच्याकडून घडलं पाहिजे, पण त्याच्यासाठी देवाच्या मनात काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे ग्रंथावरून कळतं की परमेश्वराला काय आवडतं काय आवडत नाही. बारीक सारीक गोष्टीत सुद्धा त्याला जे आवडतं ते जर भक्ताकडून घडलं आणि तो जर भगवंताच्या विचारांशी इच्छेशी समरस झाला तर त्यालाही लक्षात येतं ही गोष्ट भगवंताला आवडेल, ही गोष्ट करायची आवडणार नाही. चटकन आतमध्येच बसलेला आहे तो. आपण जर आतमध्ये डोकावून त्याचा सल्ला घेतला, त्याला विचारलं तर आपल्याला लगेच कळेल की हे करायचं हे करायचं नाही आहे. त्यामुळे हरिभक्त जो आहे तो बलवान असा जो काम आहे त्याला पिटाळून लावतो. अनावश्यक काम हा जो आहे हा आपल्याला नको. नदीला पाणी पाहिजे पण मर्यादेपर्यंत, मर्यादेच्या वर आलं की त्याला पूर आला म्हणतो आपण आणि तो सगळा विध्वंस करणारा असतो. तसं नाही, विषय तर हवेत पण मर्यादित हवेत. तसं जे जे काही आपण करतो ते मर्यादित पाहिजे, मर्यादेच्या पलीकडे नाही. एखादी गोष्ट मिळाली म्हणून ती घालवली नाही, गरज आहे का, विचार केला पाहिजे. पैसे खूप आले उडवले नाही, हे पैसे तुझे आहेत असं समजू नको, भगवंताचे आहेत. त्याला विचारून योग्य त्या कारणासाठी खर्च कर. एक पैसुद्धा खर्च करताना विचार कर हे बरोबर आहे का, हे करणं माझं योग्य आहे का. असं जर असेल तर सगळं आपलं आहे असं समजू नको, त्याचं आहे, त्याला विचारून करायचं आहे सगळं. ह्या फार बारीक बारीक गोष्टी आहेत पण सगळ्या परमार्थात येतात. त्या जर आल्या नाही तर नुसतं आपण दोन दोन तास ध्यान करून आणि माळा ओढून आपण परमार्थी होणार नाही, भगवत प्राप्ती आपल्याला होणार नाही. म्हणून ते म्हणतात तिथे, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ब्रह्मचारी, ब्रह्मचारी याचा अर्थ सुद्धा जे ब्रह्मेचरती, जो अखंड ब्रह्मामध्ये वास करून असतो त्याला ब्रह्मचारी म्हटलंय. नुसतं लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी म्हणत नाहीत, कारण ब्रह्माशी एकरूप झालेला असतो, त्याच चिंतनात असतो. अशा तऱ्हेचा जो हनुमंत मारुती भगवंत रामाच्या चरणाशी अखंड राहिलेले, कसं होतं त्यांचं जीवन, रामचंद्रांची आज्ञा झाली ते त्यांच्या चरणाशी बसलेले, ते काम करून यायचं, पुन्हा आपले ध्यानस्थ बसलेले. आता फावला वेळ आहे, जरा इकडं जाऊन येऊ तिकडं जाऊन येऊ, ह्याचं काय करू त्याचं काय करू असं नाही. एक तर साधना नाहीतर एक सांगितलेलं आज्ञात दिलेलं काम, त्याच्या पलीकडे इकडे तिकडं नाही, आकर्षणच नाही कशाचं. आपल्याला अनेक गोष्टीची आकर्षणं असतात, हे झालं की ते झालं की ते, खायचं झालं की ऐकायचं, ऐकून झालं की पाहायचं, पाहायचं झालं की लोकांच्यात जाऊन मिसळायचं, त्यांच्या गप्पा ऐकायच्या, इकडं ऐकायचं, सगळं आयुष्य आपलं फुकट फुकट जातं, पण त्याची जाणीवच होत नाही. हे दुर्दैव आहे. सांगूनही कळत नाही हे एक वाईट गोष्ट आहे. आपण म्हणू आपल्याला सांगितलंच नाही, सांगितलं कळलं का, आणि कळलं तरी वळलं का, नाही वळत. मग शेवटी संत देखील कंटाळतात, ते म्हणतात काय सांगून उपयोग नाही, आपण आपल्यापुरतं बसावं. म्हणजे संत शेवटी एकांतात निघून जातात. म्हणून हे जे मारुतीचं उदाहरण दिलेलं आहे तो अशा तऱ्हेचा आहे की काम ताब्यात आहे, त्याच्या धारिष्ठ आहे, आणि कामाला मारण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून मुखी राम त्या काम बाधू शके ना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभुवूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तामणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्ट चतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराज सहितं वंदे गुरोर मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बली सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संधेचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। नाशिक मध्ये बाबा घोलप या नावाचे एक वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते। त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती। अत्यंत विद्वान असलेल्या ह्या ब्राह्मणाची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती। वृत्तीने अत्यंत सालस असलेले घोलप शास्त्री स्वभावाने अगदी गरीब होते। त्यांना भेदाभेद माहिती नव्हता। त्यांची फक्त एकच इच्छा होती की साक्षात्कारी सत्पुरुषाची परमेश्वराने भेट घडवून द्यावी। तसं पाहिलं तर नाशिक क्षेत्री खूप विद्वान साधू पुरुष यायचे, त्यांना घोलप शास्त्री आवर्जून भेटायचे, त्यांचा योग्य तो आदर सत्कार करायचे, परंतु सत्पुरुष भेटल्याचं समाधान मात्र त्यांना कधीच मिळायचं नाही। किती वर्ष उलटली, घोलप शास्त्री वाट पाहतच होते। नाशिकमधल्या श्री रामाला त्यांनी साकडं घातलं की मला साक्षात्कारी सत्पुरुषाची भेट घडवून द्या। एके दिवशी पहाटे घोलप शास्त्री उठले, गंगेवर स्नानाला गेले, स्नान आटोपून गंगेच्या काठावर जप करीत बसले। अजून भोवती खूप काळोख होता। इतक्यात त्यांना समोर प्रकाशाचा तेजस्वी लोळ दिसला। तो प्रकाश त्यांच्या जवळजवळ येत होता। घोलप शास्त्री उठून उभे राहिले, दोन्ही हात जोडले। त्यांच्या समोर एक तेजस्वी संन्यासी येऊन उभा राहिला। जीवाला भुरळ घालणारं अजानुबाहू व्यक्तिमत्व पाहून घोलप शास्त्री आनंदाने नाचू लागले। त्यांनी संन्याशाला साष्टांग नमस्कार घातला, त्यांचे चरण घट्ट धरले। त्या तेजस्वी संन्याशाला हात जोडून त्यांनी पुन्हा नमस्कार केला आणि आर्जवी स्वरात विचारलं, महाराज आपण कोण आहात, कुठून आलात, आपली मी काय सेवा करू? तेव्हा तो संन्यासी अमृत बहरल्या स्वरात म्हणाला, मी अक्कलकोटहून तुला भेटायला आलो आहे। इतकी वर्ष तू तपश्चर्या केलीस, तुझ्या तपश्चर्येला फळ द्यावं म्हणून मी तुझ्या समोर अवतीर्ण झालो। तो मधुर स्वर ऐकून घोलप शास्त्री पार विरघळून गेले। हा मानवी देह नाही याची त्यांना खात्री पटली। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची कीर्ती त्यांनी ऐकली होती। स्वामी समर्थ श्री दत्तावतारी आहेत हे घोलप शास्त्री जाणून होते। त्यांना परमानंद झाला। त्यांना वाटलं की स्वामींना घरी येण्याची विनंती करावी, म्हणून ते स्वामींना म्हणाले, आपण माझ्या घरी याल का, मी तुमची पूजा करू इच्छितो। स्वामी मंद हसले। त्यांनी आपला उजवा हात घोलप शास्त्र्यांच्या मस्तकावर ठेवला, त्यांना आशीर्वाद दिला आणि अचानक अदृश्य झाले। हा चमत्कार घोलप शास्त्र्यांनी प्रत्यक्ष अनुभवला। साक्षात्कारी पुरुष अनुभवण्याची त्यांची इच्छा होती। प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं। स्वामी नामात गर्क झालेले घोलप शास्त्री त्याच नादात घरी आले आणि त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण करीत असलेल्या भगवंत साधनेत जेव्हा स्वतःला सर्वस्वाने झोकून देतो तेव्हा परमेश्वरी दर्शन घडल्याशिवाय राहत नाही। त्यासाठी एक श्रद्धा हवी की भगवंत आपल्यापाशी आहे, त्याच्या साक्षीने मी प्रत्येक श्वास घेतो आहे। आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांचा सूत्रधार तो आहे, एवढं लक्षात ठेवा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 9 ऑक्टोबर. भगवंताचं स्मरण हेच भक्तीचं रहस्य. मी नाही तू आहेस हे जाणणं हीच खरी भक्ती होय. भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो. भक्ती केली की चित्त निर्विषय होतं हे सांगावंच लागत नाही. स्वतःचं विस्मरण आणि भगवंताचं स्मरण हेच भक्तीचं रहस्य. भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी. भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तऱ्हा आहेत, त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू. भगवंताने त्या सर्वांना समाधान दिलं, मग ते आपल्याला का मिळणार नाही? जग प्रगतीपर आहे हे खरं, पण पैसा, मुलं, मान्यता वगैरे ऐहिक सुखाची वाढ होणं यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. भगवंता वाचून यश हे अपयशच समजावं. कित्येक वेळा अपयश हेच यश बनतं, म्हणून अपयश आलं तरी ते भगवंताच्या इच्छेने आलं असं समजून शांत राहावं. भगवंत आहे असं म्हणणं किंवा मानणं याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे, त्या सृष्टीचं तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचंसुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलंही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे. खरं पाहिलं असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करत असतो. अद्वैतामध्ये नेणारं द्वैत आपल्याला पाहिजे आहे. भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखं करून घेतो. आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असतं. मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. शेताची राखण करण्याकरता जसं काठीवर कांबळे घेऊन त्याचं सोंग करतात, तसंच सगुण उपासनेचं आहे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचं रक्षण करायला उपयोगी पडतं, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडतं. डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपलं पलीकडे असलेलं गाव जसं आपल्याला दिसत नाही, तसं सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही. जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय. भगवंताचा ध्यास लागणं म्हणजे तद्रूपच होणे होय. भगवंताची प्रीती याचंच नाव भक्ती. माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझं रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असं मानणं आणि तसं वागणं हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय. आपलं स्वतःवर जितकं प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणं हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचं सर्वस्व होय. संकटांचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही।

ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, गंगाधर महांबरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे वीणा चिटको यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा.

ओम श्री विष्णवे नमः। गरुड पुराणात प्राणेश्वर मंत्राचा विधी सांगितला आहे। श्री सूत म्हणाले, शिवाने सांगितलेल्या प्राणेश्वर गरुडाचं कथन तुम्ही जाणून घ्या। शेष हा साक्षात सूर्य आहे, फणीप चंद्रमा आहे, तर तक्षकाला भौम म्हटलं गेलं आहे, कर्कोटकास बुध आणि पद्मला गुरु म्हटलं जातं, असे हे अही ग्रह आहेत। नागाचा वध करण्याची इच्छा असणाऱ्या पुरुषाने नेहमी ओंकाराचा जप करावा। घरात देखील जर ओम स्वाहा कुंदे असं लिहिलं तर नाग त्या घराचा त्याग करतो, असा या मंत्राचा प्रभाव महान आहे। मी साक्षात गारुडी आहे या मंत्राचा जप केल्यास तो विषाचं हरण करतो, जो उष्ण तुपाचं सेवन करतो त्याच्या विषाची वृद्धी होत नाही। शिरीष वृक्षाचं मूळ, फळ, पानं, फुलं, खोड आणि गाजराचं मूळ यांचा लेप दिल्याने सर्पाच्या विषाचं हरण होतं। अशा प्रकारे व्यासमुनींनी सांगितलेलं विषहरणाचं तत्व तुम्हाला मी सांगितलं। यानंतर गरुड पुराणात श्री रुद्रांनी विष्णूंना विनंती केली की आपण कृपा करून सुदर्शनाचा पूजा विधी सांगा, ज्यामुळे पाप आणि रोग नष्ट होतात। तेव्हा विष्णूने सर्व दुष्टांचा नाश करणारा सहस्त्रार हुम फट नमः हा मूळ मंत्र सांगितला। त्यानंतर परमशुद्ध आणि पवित्र अशा मनाने भगवान सुदर्शनाचं ध्यान करावं असं सांगितलं। गंधाक्षता, फुलं इत्यादी पूजेच्या आवश्यक वस्तूंनी त्याचं पूजन करावं। पूजेनंतर 108 वेळा उपरोक्त मंत्राचा जप करावा। जो मनुष्य अशा प्रकारे भगवान विष्णूचं अर्चन करतो तो सर्व रोगांपासून मुक्त होतो आणि शेवटी विष्णुलोकी गमन करतो। विष्णुभक्ताने सुदर्शनाचं ध्यान असं करावं, सुदर्शन देवाला माझा नमस्कार असो। सुदर्शन सहस्त्र सूर्या इतके तेजस्वी आहेत, तेच या जगाची निर्मिती करतात आणि पापाचा नायनाट करतात, अशा सुदर्शन देवाला माझा नमस्कार असो। यानंतर श्री रुद्र म्हणाले, हे ऋषिकेशा, आपण मला अजूनही एखाद्या देवाचं अर्चन आणि पूजन यासंबंधी सांगावं, कारण अजून मला तृप्ती मिळाली नाही। तेव्हा श्री हरी म्हणाले, मी तुला हयग्रीव पूजेसंबंधी निवेदन करतो। ही पूजा केल्याने विष्णू प्रसन्न होतात। प्लौं क्षौ शिरसे नमः असा 8 अक्षरी हयग्रीवाचा मूळ मंत्र आहे, ज्यामुळे सर्व विद्या प्राप्त होतात। त्यानंतर भगवान हरींनी हयग्रीव पूजेची रीत सांगितली। प्रथम स्नान आणि आचमन आदी करावं, यज्ञगृहात प्रवेश करून शोषण इत्यादी कर्म करावं। हयग्रीवाचं स्वरूप कुंद, शंख आणि चंद्राप्रमाणे श्वेत आहे, अशा देवाचं ध्यान करावं। मूलमंत्राने जप करावा आणि विष्णूंचं अर्चन करावं। त्यानंतर अन्य देवदेवतांचं पूजन करावं। यामध्ये गंगा, शक्ती, धर्म, ज्ञान, सत्व, रज, तम, अर्क, सोम, अग्नी यांची पूजा करावी आणि शेवटी सर्व देवांचे स्वामी हयग्रीव यांचं पूजन करावं। त्यांना पाद्य, अर्घ्य आणि आचमन समर्पण करावं। उपर्ण किंवा वस्त्र समर्पण करावं। रुद्राचं ध्यान करावं। पूजाक्षता, धूप, पुष्प, दीप, नैवेद्य अर्पण करावा। यानंतर नमस्कार आणि प्रदक्षिणा करावी। मुखाने स्तवन करावं, हे त्रिगुणात्मका हयग्रीवा, तुला नमस्कार असो। त्यानंतर भगवान हरी म्हणाले, हे शंकरा, अशा प्रकारे हयग्रीव देवाचं पूजन मी सांगितलं। जो कोणी भक्तिभावाने याचं वाचन करतो त्याला निश्चित परमपद प्राप्त होतं। यानंतर शिवार्चन पूजा विधी याविषयी गरुड पुराणात माहिती आहे। श्री सूत म्हणाले, मी आता धर्मस्वरूप भगवान शिवांचं अर्चन सांगतो। पूजेमध्ये 3 मंत्रासहित आचमन करावं।
सर्व मुनिगण, देवगण यांना नमस्कार करावा, पितरांना नमस्कार करावा, सूर्याचं अर्चन करावं, त्यानंतर नद्या, गंगा, यमुना तसंच ब्रह्मदेव, गुरु, शक्ती, अनंत या सर्वांचं पूजन करावं, वस्त्र विलेपन, पुष्प, धूप, दीप अर्पण करावे, एकांतवासात जप करावा, नंतर शिवाची प्रार्थना करावी, आपण येथे विराजमान होऊन मला प्रसाद द्यावा, माझी सर्व पापे नष्ट व्हावी, मी आपल्या चरणांशी शरण आलो आहे, त्यानंतर भूतशुद्धी करावी म्हणजे मनुष्य शुद्ध होऊन शिवरूप बनतो। सदाशिवाचं स्वरूप असं आहे, ते पद्मासनावर स्थित पाच मुखे असलेलं आणि 10 बाहूंमध्ये विविध आयुधांनी युक्त आहे, इच्छा, ज्ञान आणि क्रियाशक्तींनी युक्त आणि तीन नेत्रधारी आहे। अशा प्रकारे शिवाचं अर्चन करणारी व्यक्ती मृत्यूपासून अभय असते। यानंतर श्रीहरी म्हणाले, मी आता पवित्रारोहणाबद्दल सांगतो जे अशुभ गोष्टींचा नाश करतं। हा पूजाविधी आषाढ, श्रावण, माघ अथवा भाद्रपद महिन्यात करावा। सोने, चांदी, ताम्र यांनी युक्त शिवांची मूर्ती बनवावी, गंधाने रंजित करावी, लिंगाची पूजा दूध आणि गंधाक्षतांनी करावी, यानंतर होम करावा आणि प्रार्थना करावी की हे महेश्वरा, मी प्रातःकाळी आपलं पूजन करीन तेव्हा आपण आपल्या देवगणांसह येथे विराजमान व्हावं, त्यानंतर रात्री गीत गायन करावं आणि नंतर विद्वानांना भोजन द्यावं आणि मूर्तीचं विसर्जन करावं, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतात। यानंतर श्री हरी म्हणाले, आता मुक्ती देणारं विष्णूचं पवित्रारोहण तुम्ही जाणून घ्या। शुक्ल अथवा कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला विष्णूंना पवित्रारोहण करावं, कुंकू, फुलं, अक्षतांनी अर्चन करावं। जो वर्षा ऋतूमध्ये विष्णूचं अर्चन करीत नाही त्याची वर्षभरात केलेली पूजा देखील विफल होऊन जाते। यानंतर गरुड पुराणात रक्त, पित्त आदी रोगांचं निदान आलं आहे। भगवान धन्वंतरी म्हणतात, रक्त, पित्त, रोग अत्यंत उष्ण, तिखट, कडू अशा पदार्थांच्या अतिसेवनाने होतो, तो यकृतातून निर्माण होतो। या रोगामुळे मस्तक जड होणं, रुची नसणं, खोकला येऊन धाप लागणं अशी लक्षणं दिसतात आणि छिद्रातून रोग अधिक वाढतो। या रोगावर बद्धौषध रेचक हे श्रेष्ठ असा औषध आहे। कफ आणि वायू यांच्या मिश्रणाने निर्माण होणारा रक्तपित्त हा असाध्य रोग आहे आणि त्याला उपनाभ असं म्हणतात। श्रती लोभ रोग देखील असाध्य आहे, त्यावर अद्याप संशोधन झालेलं नाही। यानंतर धन्वंतरी म्हणाले, खोकला हा अत्यंत सहज होणारा आणि 5 प्रकारचा रोग आहे। यात वात, पित्त आणि कफ तसंच क्षयामुळे होणारा खोकला हा महत्त्वाचा आहे। साध्या खोकल्याची उपेक्षा केल्याने बलवान पुरुषाला देखील क्षय होण्याचा संभव असतो। कोरडा खोकला जलद वाढतो। युद्धादी साहसिक कार्य केल्याने अथवा शक्तिहीन मनुष्यांमध्ये पित्तयुक्त वायू जोम धरतो आणि तो खोकला निर्माण करतो। पुढे खोकल्याबरोबर रक्त देखील बाहेर पडू लागतं। असा मनुष्य क्षीण आणि शक्तिहीन होत जातो आणि नंतर त्याला लघवी देखील रक्तासहित होऊ लागते। अशा प्रकारे क्षयापासून निर्माण होणारा खोकला हा मनुष्याच्या नाशाला कारणीभूत होतो। खोकल्याची उपेक्षा केल्याने दमा, सर्दी, क्षय, स्वरसाद इत्यादी रोग निर्माण होतात। म्हणून या रोगावर शीघ्र उपाय करून त्यांच्यावर विजय मिळवावा। यानंतर श्वासरोगाचं निदान श्री धन्वंतरींनी केलं आहे। धन्वंतरी म्हणाले, खोकल्याची वृद्धी झाल्याने श्वासरोग उत्पन्न होतो, त्यामुळे शीर, गर्दन, वक्ष इत्यादी सर्व अवयवांमध्ये पीडा होते। श्वासपीडित पुरुषाला अत्यंत श्रमाने झोप लागते, त्याचे डोळे जड होतात,
कपाळावर घर्मबिंदू निर्माण होतात आणि श्वास जोराने होतो. श्वास आतपर्यंत जातो परंतु निश्वास नीट होऊ शकत नाही. कान शिर यामध्ये अत्यंत पीडा होते. या सर्व लक्षणांनी मनुष्याचा नाश होतो. यानंतर धन्वंतरींनी उचकी या रोगाचं निदान केलं आहे. भगवान धन्वंतरी म्हणतात, हे सुश्रुता, आता उचकी रोगाचं निदान ऐक. या रोगाचं लक्षण श्वासरोगानेच उद्भवतं. अयुक्त भोजन किंवा अत्यंत तीक्ष्ण खारट असे पदार्थ घाईघाईने खाल्ल्यास निर्माण होणारा वायू उचकी निर्माण करतो. अधिक श्रमामुळे हा रोग वाढतो आणि भोजनामुळे कमी होतो. उचकीने अतिपीडा होते आणि तिचा वेग अधिक असेल तर त्याचा जोर देखील तीव्र असतो. अशा रोगात जेव्हा मृत्यू समय जवळ येतो तेव्हा दीर्घ श्वास सुरू होतो आणि उचकी लागून प्राणरूप पक्षी उडून जातो. यानंतर भगवान धन्वंतरींनी गरुड पुराणात क्षय आणि अतिसार या रोगाचं निदान केलं आहे. धन्वंतरी म्हणतात, यक्ष्मा हा रोग असा आहे की तो होण्याने अनेक रोग निर्माण होतात किंवा आधीच होऊन गेलेले असतात. हा रोग मनुष्याचं हरण करणारा आहे. सर्वप्रथम हा रोग ब्राह्मण किंवा राजांनाच होत असे म्हणून हा रोग राजयक्ष्मा या नावाने ओळखला जाऊ लागला. हा रोग होण्याची प्राथमिक लक्षणं अशी होते की सर्दी होते, खूप ताप भरतो, सांधेदुखी सुद्धा दिसते. या रोगाची 21 रूपं दिसतात. या रोगात रोग्याने खाल्लेल्या अन्नाचं पुढे रक्तही बनत नाही. अर्थात पोषणाच्या सर्व क्रिया बंद पडल्याने रोगी मंद होत जातो. मुखातून सतत घरघराट होत असते. हा रोग कठीण परिश्रमानेच साध्य होऊ शकतो. यानंतर अतिसार या रोगाची मूळ कारणं धन्वंतरींनी सांगितली आहेत. हा रोग वात पित्त आणि कफ या तीन दोषांच्या व्यस्त प्रमाणामुळे या सर्वांच्या एकत्रीकरणाने उत्पन्न होतो. हा रोग 6 प्रकारचा आढळतो. अत्यधिक पाणी पिण्याने हा रोग उद्भवतो. या रोगाचं साम आणि निरामक असे दोन प्रमुख प्रकार आहेत. या रोगांकडे दुर्लक्ष करणारा संग्रहणी या रोगाची शिकार बनतो. हा संग्रहणी रोग देखील 4 प्रकारचा असतो. या व्याधीचं सर्वसाधारण स्वरूप म्हणजे शरीराला कृशता निर्माण होते. रोगाच्या वृद्धीमुळे तहान आणि भूक दोन्ही नष्ट होतात. तेव्हा कोणत्याही रोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. यानंतर गरुड पुराणात चरबी या रोगाचं निदान आहे. भगवान धन्वंतरी म्हणतात, अतिशय तिखट आंबट आणि रुक्ष आदी विरुद्धान्न भक्षण करणारे जे असतात त्यांच्या शरीरात मेद किंवा चरबी ही जास्त प्रमाणात साठते. त्यामुळे माणूस मंद तेजहीन असा होतो. अत्यधिक भोजन आणि आहार करणारे बलवान लोक मदयुक्तच असतात. पित्त आणि कफ या सर्व दोषांमुळे मदाधिक्य रोग उद्भवतो. मनुष्याला खाण्याचा अत्यंत मोह होतो आणि त्यामुळे शरीरात व्यथा निर्माण होतात. जो मनुष्य या रोगापासून मुक्त होतो तो आधीच सर्व जाणणारा असतो आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्लेशांपासून मुक्त होतो. यानंतर गरुड पुराणात धर्माचं कथन आलेलं आहे. सर्वप्रथम नारायण सरस्वती व्यासादी सर्वांना नमस्कार करावा. मनुष्य जन्मात जी कार्य केली जातात ती सर्व कल्पद्रुमाचीच फुलं असतात आणि पुरुषार्थच हा खरा मोक्षपद प्राप्त करून देणारा असतो. मनुष्य लोक जीवनाला मोक्ष प्रदान करणारं शुभस्थान आहे. म्हणून सत्कर्म करणाऱ्यांसाठी मनुष्य लोक अत्यंत उत्तम आहे. जो कधीही भविष्य काळात सुद्धा परमश्रेष्ठ सत्कर्माशिवाय मिळणार नाही असा मनुष्य लोक असतो. हे भगवान, मनुष्य ज्या मृत्यूनंतर यमलोकी अथवा स्वर्गलोकी कसा पोहोचतो हे आपण मला कृपा करून सांगा. तसंच यमलोकापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग कोणता तेही सांगा. तेव्हा भगवान म्हणाले,
आत्मा अविनाशी आहे, शस्त्र त्याचं छेदन करू शकत नाही अथवा अग्निही त्याला जाळू शकत नाही। जो मनुष्य वाईट कृत्य करतो तो ब्रह्मराक्षस होतो अथवा यमलोकी जातो। नाभीपासून मस्तकापर्यंत 8 छिद्र असतात। पुण्यशाली लोक योगधारणेमुळे ऊर्ध्वगती प्राप्त करतात। पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 84,00,000 योनी आहेत, त्यातील 4 प्रकारचे जंतू जन्म ग्रहण करतात, यातील मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ असा आहे। तो पूर्व सुकृताच्या संचयानेच प्राप्त होतो आणि मनुष्यामध्ये आहार, मैथुन, निद्रा, भय, क्रोध इत्यादी विकार सुलभतेने आढळतात, परंतु विवेक बुद्धी दुर्लभच आढळते। सर्व प्राणीमात्रात मनुष्य हा श्रेष्ठ मानला जातो। मनुष्यात निर्माण झालेली तृष्णा पिपासा कधीही शांत होत नाही आणि या मोहामुळेच मनुष्य नरकप्राप्ती करतो। परंतु जे या तृष्णारूपी पिशाच्यापासून मुक्ती मिळवतात ते स्वर्गलोकी जातात। मनुष्य जे काही चांगलं वाईट कर्म करतो त्याचं सुफल किंवा कुफल तो एकटाच भोगीत असतो। मनुष्य जन्मात जर त्याने काही धार्मिक कार्य केलं असेल तर तेवढंच त्याच्याबरोबर असतं। धन वैभव हे सर्व खालीच राहतं। जे कर्म श्रद्धेशिवाय केलं जातं त्याची वृद्धी पण होत नाही अथवा परलोकात पण आसरा मिळत नाही। जे काही थोडेफार मुनिगण होते ते श्रद्धेमुळे स्वर्गलोकी गेले, तेव्हा श्रद्धा ही अत्यंत महत्त्वाची आहे। गरुडाने देवेंद्रांना विचारलं, असं कोणतं कर्म आहे की जे केल्याने मनुष्य प्रेतत्व प्राप्तीपासून मुक्त होतो? तेव्हा भगवान म्हणाले, मोक्षाची इच्छा करणाऱ्या माणसाच्या हातातच त्याची गुरुकिल्ली आहे। जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंत हे मनुष्या धर्म कर्म कर, परंतु मनुष्य जिवंत असेपर्यंत मायामोहामध्ये इतका गढून गेलेला असतो की केवळ तो मोहातच भ्रमण करीत असतो। ज्या मनुष्याला पुत्र नाही त्याला गती मिळत नाही किंवा स्वर्गप्राप्ती पण होत नाही। यानंतर गरुड पुराणात यमपुरीचं वर्णन आहे। गरुडाने श्रीहरीला विचारलं, आपण स्वतः केलेल्या आणि दुसऱ्याने केलेल्या कर्माचं फल कसं मिळतं? तेव्हा श्रीहरी म्हणाले, ज्याने दान आदी कोणतंच सत्कर्म केलेलं नाही तो फलशून्य असतो। दान देखील कोणाला द्यावं, कोणत्या स्थानी द्यावं याला महत्त्व असतं। ज्याला पुत्र नसेल त्याने विशेष करून ऊर्ध्वदैहिकी क्रिया कराव्यात। मोक्षाची इच्छा असणाऱ्याने देखील ऊर्ध्वदैहिकी क्रिया कराव्यात। यज्ञ कर्म केल्याने देखील मोक्ष मिळतो। सर्व यज्ञात वृषयज्ञ उत्तम यज्ञ आहे। श्रीकृष्ण सांगतात, कार्तिकादी महिन्यात एखाद्या पवित्र स्थळी जाऊन शुभ नक्षत्र आणि देवादी देवांचं अर्चन करावं, ग्रहस्थापना करून त्यांचं पूजन करावं, त्यानंतर वृषाला वस्त्रालंकार अर्पण करून त्याचं पूजन करावं आणि प्रार्थना करावी की वृषोत्सर्गाच्या प्रभावाने या संसारापासून माझा उद्धार होवो। यानंतर विधीपूर्वक वृषोत्सर्ग करावा आणि श्राद्ध करून ब्राह्मणांना अन्नदान द्यावं। असं केल्याने मनुष्य मृत्यूनंतर यमपुरीचा कठीण मार्ग सुखाने पार करतो। जोपर्यंत 11व्या दिवसाचं श्राद्ध आत्म्याला दिलं जात नाही तोपर्यंत मनुष्य परलोकात उपस्थित राहूच शकत नाही। जो मनुष्य याचं श्रवण करतो त्याची पापं नष्ट होऊन तो विष्णुलोकी गमन करतो। गरुडाने मग विष्णूंना विचारलं, यमलोकाचा विस्तार आणि त्याचं महात्म्य यासंबंधी मला निवेदन करा। तेव्हा श्री हरी म्हणाले, मनुष्य लोकापासून यमलोकाचा मार्ग 86 योजनां इतका आहे। मनुष्याच्या मृत्यूला त्याने केलेल्या कर्मानुसार एखादी व्याधी निमित्त मात्र होते। सामाधी सूक्तांचं पठण केल्याने, दाह कर्म केल्याने तो मुक्ती देणारा असतो। यममार्ग अत्यंत दुर्गम असतो, परंतु पुण्यात्म्यांच्या बरोबर मात्र यमदूत एखाद्या मित्राप्रमाणे आचरण करतात। मृत शरीराची नंतर 3 प्रकारची दशा होऊ शकते, पहिली कृमी, दुसरी विट
आणि तिसरी भस्म। तेव्हा अशा क्षणभंगूर शरीराविषयी माणसाने अभिमान कशासाठी बाळगावा? नंतर क्रव्यादी नावाच्या देवाची गंधाक्षतांनी पूजा करावी आणि प्रार्थना करावी की मृत आत्म्याला स्वर्गात घेऊन जा असं म्हणून होमामध्ये आहुती द्यावी, 10 दिवसांपर्यंत वृद्धी पाळावी, ही सर्व कर्म पुत्राने करावीत, त्यानंतर प्रेतात्म्याला दीप जल आणि भस्म प्रदान करावं म्हणजे प्रेतात्मा आनंदित होतो। यमपुरीच्या मार्गावर यमदूतांकडून प्राणी पीडित होतो। असे 47 दिवसपर्यंत त्रस्त झाल्यानंतर क्रमानुसार मृतात्मा धर्मराजाच्या शुभनगरीत जातो। श्रीकृष्ण म्हणतात की यमपुरीचा मार्ग अत्यंत दुःखपूर्ण असतो। आत्मा तिथे तहान भुकेने व्याकुळ होतो आणि हा मार्ग सुटण्यासाठी दुःख करतो। जो पुत्र स्नेहाने पिंडदान करतो त्याचं भक्षण करून आत्मा यमपुरीतून बाहेर पडतो। यानंतर यमपुरीचा त्याग करून प्रेतात्मा तप्तपुरीकडे जातो। 1 वर्ष पूर्ण झाल्यावर तो शीतपुरामध्ये प्रवेश करतो। त्यानंतर 44 योजने विस्तार असणारं धर्मराजाचं नगर येतं। तिथे गंधर्व अप्सरा वास्तव्य करीत असतात। धर्मराजाच्या प्रवेशद्वारावर 12 प्रतिहार असतात। ते मनुष्याचं पाप पुण्य सर्व धर्मराजाला जाऊन निवेदन करतात। येथे जो मनुष्य श्रवणांची पूजा अर्चा दान धर्म करतो त्यांच्यासाठी हे श्रवण उपकारकच ठरतात। ते अशा मनुष्याला सुखाने मृत्यू प्राप्त करून देतात। यानंतर गरुड पुराणात श्रवणगणांचं चरित्र सांगितलं आहे। गरुड भगवानांना विचारतात, श्रवण कोणाचे पुत्र आहेत? ते यमपुरीत का राहतात? त्यांना मनुष्यांनी केलेली कर्म कळतात तरी कशी? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्माच्या सांगण्यावरून या लोकात मनुष्य जे काही शुभ अशुभ बोलतो ते तात्काळ श्रवण ब्रह्माच्या कानात सांगत असतो। दुरून ऐकण्याचं आणि पाहण्याचं एक विशिष्ट ज्ञान त्यांना प्राप्त होतं, म्हणूनच त्यांना श्रवण असं नाव आहे। जो मनुष्य आपल्या लोकी या श्रवणांचं पूजन अर्चन करतो तो धन धान्य आणि संपत्ती या सर्वांनी सुखी राहतो। श्रीकृष्ण म्हणतात, त्यांची पूजा केल्याने मी पण संतोष पावतो, एवढंच नव्हे तर चित्रगुप्ताद्वारे धर्मराज देखील संतुष्ट होतात आणि ते विष्णू लोकात जातात। हे गरुडा, श्रवणांचं हे महात्म्य जो भक्तिभावाने ऐकतो तो या लोकी सर्व सुखांचा उपभोग घेऊन नंतर स्वर्गलोकात प्रवेश करतो। हरिओम।

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं। कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं। संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत। श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत। देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत। श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल। या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा। श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: ऐकूयात संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आणि स्वर किशोरी अमोणकर यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग झिंझोटी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग झिंझोटी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा, फोन नंबर आहे 70-20-35-31-30, नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधा ऐकण्यासाठी तसंच भक्ती सुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 87वा श्लोक आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ह्याच्यामध्ये ब्रह्मचारी मारुती, रामाच्या चरणाचा दास, तो ह्या जगामध्ये धन्य कसा झाला, काय काय गोष्टी त्यांनी केल्या आणि करू शकतो ते वर्णन थोडं पुढं आलं आहे. त्याचं उदाहरण आपल्या समोर ठेवलं पाहिजे की हनुमंतांनी काय केलेलं आहे. ते म्हणतात मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्याच्या मुखामध्ये अखंड राम आहे त्याला कोणत्याही कामनांचा वासनांचा स्पर्श होऊ शकत नाही, ते बाधत नाहीत. काम अजिबात नसतो, वासना अजिबात नसतात असं नाही, बाधण्या इतक्या नसतात. अत्यावश्यक जेवढ्या काम आहेत देहाला धारणेपुरतं त्या बाधत नाहीत. जेवण आवश्यक आहे, जेवतो आहे आपण, पण जेवण झाल्यानंतर पुन्हा काहीतरी खात राहणं हे बांधणार आहे. आवश्यक तेवढ्या गोष्टी मिळाल्यानंतर आणखीन काहीतरी हवं असं वाटणं हे आपल्याला बांधणार आहे. म्हणून ज्याच्या मुखात राम आहे त्याला ह्या कामना बाधू शकत नाहीत, मर्यादित राहतात. आणि मुखी राम ह्याचा अर्थसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. हे केवळ तोंडात राम म्हणतोय आणि डोक्यामध्ये नाना वासना आहेत असं उपयोगी नाही आहे. ते नाम आतून आलं पाहिजे, अंतःकरणातून आलं पाहिजे. अंतःकरणात त्याचं चिंतन होत आहे, स्मरण होतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे नाम बाहेर येत आहे. श्रीराम काही करत असताना जे येतं राम, अरे राम, श्रीराम, ते आतून बाहेर आलेलं आहे. म्हणून मुखी राम ह्याचा अर्थ नुसतं जसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं हरिपाठात म्हटलं आहे, तर हरिमुखे म्हणा म्हणजे नुसतं मुखाने म्हणायचं नाही आहे, ते आतून आलो पाहिजे. किंवा मुखाने म्हणता म्हणता ते हळूहळू आत चारी वाणींच्या पलीकडे गेलं पाहिजे. अशा तऱ्हेनं ते नाम घ्यायचं आहे, अशा तऱ्हेनं हरी हरी म्हणायचं आहे, राम राम म्हणायचं आहे. तर ज्याच्या मुखी राम आहे त्याला कामाची बाधा होत नाही. आणखी काय होतं त्याचं, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. ह्या कामाला आवर घालण्यासाठी जे धारिष्ट लागतं, धैर्य पाहिजे ना. इंद्रिय दमन करायला धैर्य पाहिजे. मनाला इच्छा झाली अमुक आहे खायचं आहे आणि ते खायचं नाही आहे असं म्हटलं, त्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला आपल्याला धैर्य लागतं. एखादी गोष्ट करायची नाही आहे पण कुणीतरी म्हणालं चला असं असं करायचं आहे, चाललंय, त्या ठिकाणी नाही म्हणायला धारिष्ट लागतं. योग्य त्या पद्धतीनं ते आपण थांबवणं, मोठ्या हुशारीनं कौशल्यानं दुसऱ्याला न दुखावता, पण ही गोष्ट नाही करायची आपल्याला असं म्हणायला धारिष्ट लागतं. नाही तर फरफटत जातात, हा असं म्हणाला की चाललंय तिकडे, तो तसं म्हणाला की चाललंय तिकडे, हे खा म्हटलं की खाल्लं, खायचं नसतं पण खातो. अशा अनेक गोष्टी ती इंद्रिय त्या विषयाच्या अधीन होतात, तर त्या विषयाधीन होणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला धैर्य लागतं. ते जे धैर्य त्याला या रामनामाने प्राप्त होतं आणि मग ते धैर्य वेळोवेळी प्रगट होतं. याला सात्विक धैर्य असं म्हणतात. तमोगुणाचंही धैर्य आहे, रजोगुणाचं आहे, सात्विक गुणाचं धैर्य असं आहे की ज्या वेळेला खरोखरच प्रसंग पडतो, एरवी तो फारसं काही बोलणार नाही करणार नाही, पण ज्या वेळेला प्रसंग येतो तेव्हा हा सात्विक धैर्याचा मनुष्य मोठ्या धैर्याने त्याला तोंड द्यायला पुढं जातो, ती जी काही गोष्ट आलेली असेल तिचं निवारण करायला मदत करतो, त्या ठिकाणी तो पळपुटेपणा करून तिथून आपलं अंग सोडून जात नाही, धैर्य लागतं, परमार्थ करायला देखील धैर्य लागतं. आपण ध्यानाला बसलो आणि कोणी म्हणाला बसले का आता ध्यानाला, की झालं आपलं धैर्य चळलं, लक्ष कुठं आहे तुमचं, आता लक्ष नाही याच्यामध्ये, असं म्हटलं तर बा घरात आवडत नाही, हे नाही होत नाही म्हणून मी आपलं सोडून दिलं, असं नाही. परमार्थ करायला तर फार धैर्य लागतं. परमार्थ आहे सोपा, पण त्याला जर धारिष्ट नसेल, जिद्द नसेल, तर ते होणार नाही आहे. आणि बहुतेक ठिकाणी मनुष्य हा फरफटलाच जातो, त्या ठिकाणी त्याच्याजवळ धैर्य नसतं, तोंड देण्याचं, विरोध करण्याचं धैर्य नसतं, कौशल्यही नसतं, चातुर्य नसतं. दुसऱ्याला न दुखावता पण आपल्या ठिकाणी स्थिर राहायला मोठं चातुर्य लागतं. म्हणे तर त्या गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरिभक्त तो शक्त कामास मारी. ह्या हरिभक्त जर असेल ना तर त्याच्यामध्ये ही ताकद असते, कारण भगवंत त्याच्या पाठीशी असतो. तो भक्त खरा पाहिजे, आपण जी भक्ती करतो त्याला आपल्याला भक्त म्हणता येत नाही, आपण विभक्तपणाने काय काय तरी भक्तीच्या क्रिया करत असतो, कुठंतरी फोटो लावतो, त्याला हार घालतो, त्याला नमस्कार करतो आणि मी त्याचा भक्त आहे असं म्हणतो, असा भक्त नसतो. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे. देवाच्या मनात जे आहे ते ह्याच्याकडून घडलं पाहिजे, पण त्याच्यासाठी देवाच्या मनात काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे ग्रंथावरून कळतं की परमेश्वराला काय आवडतं काय आवडत नाही. बारीक सारीक गोष्टीत सुद्धा त्याला जे आवडतं ते जर भक्ताकडून घडलं आणि तो जर भगवंताच्या विचारांशी इच्छेशी समरस झाला तर त्यालाही लक्षात येतं ही गोष्ट भगवंताला आवडेल, ही गोष्ट करायची आवडणार नाही. चटकन आतमध्येच बसलेला आहे तो. आपण जर आतमध्ये डोकावून त्याचा सल्ला घेतला, त्याला विचारलं, तर आपल्याला लगेच कळेल की हे करायचं हे करायचं नाही आहे. त्यामुळे हरिभक्त जो आहे तो बलवान असा जो काम आहे त्याला पिटाळून लावतो. अनावश्यक काम हा जो आहे हा आपल्याला नको. नदीला पाणी पाहिजे पण मर्यादेपर्यंत, मर्यादेच्या वर आलं की त्याला पूर आला म्हणतो आपण आणि तो सगळा विध्वंस करणारा असतो. तसं नाही, विषय तर हवेत पण मर्यादित हवेत. तसं जे जे काही आपण करतो ते मर्यादित पाहिजे, मर्यादेच्या पलीकडे नाही. एखादी गोष्ट मिळाली म्हणून ती घालवली नाही, गरज आहे का, विचार केला पाहिजे. पैसे खूप आले उडवले नाही, ते पैसे तुझे आहेत असं समजू नको, भगवंताचे आहेत. त्याला विचारून योग्य त्या कारणासाठी खर्च कर. एक पैसुद्धा खर्च करताना विचार कर हे बरोबर आहे का, हे करणं माझं योग्य आहे का. असं जर असेल तर सगळं आपलं आहे असं समजू नको, त्याचं आहे, त्याला विचारून करायचं आहे सगळं. ह्या फार बारीक बारीक गोष्टी आहेत पण सगळ्या परमार्थात येतात. त्या जर आल्या नाही तर नुसतं आपण दोन दोन तास ध्यान करून आणि माळा ओढून आपण परमार्थी होणार नाही, भगवत प्राप्ती आपल्याला होणार नाही. म्हणते म्हणताय तिथे, हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ब्रह्मचारी, ब्रह्मचारी याचा अर्थ सुद्धा जे ब्रह्मेचरती, जो अखंड ब्रह्मामध्ये वास करून असतो त्याला ब्रह्मचारी म्हटलंय. नुसतं लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी म्हणत नाहीत, कारण ब्रह्माशी एकरूप झालेला असतो, त्याच चिंतनात असतो. अशा तऱ्हेचा जो हनुमंत मारुती भगवंत रामाच्या चरणाशी अखंड राहिलेले, कसं होतं त्यांचं जीवन, रामचंद्रांची आज्ञा झाली ते त्यांच्या चरणाशी बसलेले, ते काम करून यायचं, पुन्हा आपले ध्यानस्थ बसलेले. आता फावला वेळ आहे, जरा इकडं जाऊन येऊ तिकडं जाऊन येऊ, ह्याचं काय करू त्याचं काय करू असं नाही. एक तर साधना नाहीतर एक सांगितलेलं आज्ञा दिलेलं काम, त्याच्या पलीकडे इकडे तिकडे नाही, आकर्षणच नाही कशाचं. आपल्याला अनेक गोष्टीची आकर्षणं असतात, हे झालं की ते झालं की ते, खायचं झालं की ऐकायचं, ऐकून झालं की पाहायचं, पाहायचं झालं की लोकांच्यात जाऊन मिसळायचं, त्यांच्या गप्पा ऐकायच्या, इकडं ऐकायचं, सगळं आयुष्य आपलं फुकट फुकट जातं, पण त्याची जाणीवच होत नाही, हे दुर्दैव आहे. सांगूनही कळत नाही हे एक वाईट गोष्ट आहे. आपण म्हणू आपल्याला सांगितलंच नाही, सांगितलं कळलं का, आणि कळलं तरी वळलं का, नाही वळत. मग शेवटी संत देखील कंटाळतात, ते म्हणतात काही सांगून उपयोग नाही, आपण आपल्यापुरतं बसावं, म्हणून संत शेवटी एकांतात निघून जातात. म्हणून हे जे मारुतीचं उदाहरण दिलेलं आहे तो अशा तऱ्हेचा आहे की काम ताब्यात आहे त्याच्या, धारिष्ट आहे, आणि कामाला मारण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून मुखी राम त्या काम बाधू शके ना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ऐकण्यासारखं फार छान आहे. त्यांनी असं म्हटलंय, सामगायन करणारे जे विद्वान आहेत ते जो प्रथम स्वर घेतात तो वेणूचा मध्यम स्वर आहे, म्हणजे वेणू जी वाजते. आता त्यांनी पुढे असं म्हटलंय, जो त्यांचा दुसरा स्वर आहे, म्हणजे सामगायन करणाऱ्यांचा पहिला स्वर म्हणजे वेणूचा मध्यम स्वर आहे, सामगायन करणाऱ्यांचा दुसरा स्वर म्हणजे वेणूचा गांधार स्वर आहे, आणि त्यांचा तिसरा स्वर म्हणजे वेणूचा ऋषभ स्वर आहे, म्हणजे रे आहे, आणि सामगायन करणाऱ्या विद्वानांचा चौथा स्वर म्हणजे वेणूचा षड्ज आहे. म्हणजे वेणू किती वर वाजतो बघा, म्हणजे जो बासरी आहे वेणू आहे त्याचा तो षड्ज आहे. आता त्यांचा जो पंचम आहे तो वेणूचा दैवत आहे, आणि त्यांचा जो सहावा स्वर आहे म्हणजे दैवतानंतर घेतलेला निषाद, तो वेणूचा जो निषाद आहे तो समजावा. सहावा स्वर म्हणजे निषाद निषादच आहे, आणि म्हणून त्यांचा जो सातवा स्वर आहे तो वेणूचा पंचम मानला आहे. आता पुढे आहे का की मोर षड्ज स्वरामध्ये गातो, मोराचा जो आवाज आहे तो षड्जात आहे. गायी आहेत त्या हंबरतात त्या ऋषभामध्ये हंबरतात, त्यांचा रे स्वर आहे. नंतर म्हणजे बकऱ्या आणि मेंढ्या बकऱ्या त्यांचा स्वर गांधार आहे, त्या ग मध्ये म्हणजे त्या मॅ मॅ करतात तो ग आहे. आणि क्रौंच किंवा कुकर जो आहे तो मध्यम स्वरामध्ये गातो. आपल्याला तर माहीतच आहे की कोकिळ पंचमामध्ये गातो. नंतर घोडा दैवतात खिंकाळतो आणि हत्ती निषाद स्वरामध्ये चित्कार करतो. हत्तीचा निषाद आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की षड्ज स्वर जो आहे तो कंठातून प्रकट होतो, ऋषभ स्वर आहे तो मस्तकातून प्रकट होतो, गांधाराचं उच्चारण आहे ते मुख आणि नासिकांच्या मधून होतं, मध्यम स्वर हृदयातून प्रकट होतो, पंचम स्वर जो आहे तो हृदय मस्तक आणि कंठ ह्या तिघातून निर्माण होतो. आणि म्हणाले दैवत जो आहे तो ह्या ललाटातून उत्पन्न होतो त्यांनी सांगितलं. आणि निषाद जो आहे तो सगळ्यांच्या संधीमधून निर्माण होतो, सगळ्यांचा संधी. आणि म्हणून षड्ज स्वर, आता हे सगळं नुसता अजून षड्जाबद्दल बोललेच नाही, ते ऋषभापासून पुढे बोलले आणि षड्जाचं सामान्य प्राकट्य कंठातूनही सांगितलं. आणि प्रत्यक्ष षड्ज स्वर कसा, तर नासिका कंठ वक्षस्थल तालू जिव्हा आणि दात या सहांना मिळून त्याचा जन्म होतो, म्हणून तो षड्ज आहे. सहा ठिकाणाहून तो उत्पन्न होतो म्हणून त्याला षड्ज म्हणतात. आता प्रत्येक स्वर कसा, सगळ्यांचं उगमस्थान नाभीच आहे, सगळे नाभीपासून उत्पन्न होतात. नाभीपासून निर्माण झालेला जो वायू आहे तो कंठ आणि मस्तकामध्ये ज्यावेळी टणत्कार करतो किंवा आपटतो त्यावेळी वृषभासारखी गर्जना होते, म्हणून त्याला ऋषभ म्हटलाय, रे त्याला म्हटलाय, त्याच्याकरता त्याचा स्वर ऋषभ झाला. नाभीपासून निघालेला जो वायू आहे तो कंठ आणि मस्तकामध्ये जेव्हा आपटतो त्याला गंध आहे असं म्हटलंय, गांधाराला गंध आहे आणि म्हणून तो गंधासहित वाहतो असं म्हटलंय. म्हणजे गाण्यामधून सुद्धा पाचही महाभूतांची जी शब्दस्पर्श रूपरस गंध आहे ना, हे पाचही तन्मात्रांना सुख देण्याचं सामर्थ्य किंवा आपल्या पाचही इंद्रियांना सुख देण्याचं सामर्थ्य गाण्यामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आता आपण थांबूच या. नाभीपासून निघालेला जो वायू आहे तो हृदयामध्ये जेव्हा टक्कर देतो आणि नाभीस्थानामध्ये येऊन पुन्हा मध्यवर्ती होतो त्याच्यामधून निघालेल्या स्वराला म म्हटलंय, की इथेच पुन्हा जो फिरत राहतो आमच्या हृदयामध्ये. नाभीमधून निघालेला वक्षस्थल हृदय कंठ आणि मस्तक यांना धक्के देऊन पाच स्थानांच्या मधून जो स्वर प्रकट होतो त्या स्वराचं नाव पंचम म्हटलेलं आहे त्याला. म्हणून पाच स्थानावरती तो आपटतो म्हणून तो पंचम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दैवत आणि निषाद आहे हे जे दोन स्वर आहेत त्या सगळ्या पाच स्थानांच्या स्वरावरून निर्माण करता येतात. म्हणजे ह्यांचं वैशिष्ट्य आहे की दैवत आणि निषाद कुठून घ्यायचा त्याच्यावरती त्या रागाची गोडी अवलंबून आहे आणि त्याच्या त्या निर्मितीवरती त्याचा आविष्कार अवलंबून आहे असं त्यांनी म्हटलंय. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की संगीताचं शास्त्र आहे का हे शिक्षणाचं शास्त्र आहे असं वाटावं. हे जे आहे या ठिकाणी दोन प्रकारांनी हे शास्त्र विकसित केलंय. एक भाग त्याचा असा आहे
की प्रत्यक्ष वेदांचे मंत्र म्हणताना ते मंत्र म्हणण्याची पद्धती काय असावी, त्याच्याविषयीचा जो नियमांचा भाग आहे तो याच्यामध्ये सांगितला आहे. आपल्याकडे कोणताही मंत्र असा गद्य म्हणत नाही आपण की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा असं आपण काही नुसतं गद्यासारखं म्हणत जात नाही. तो त्याचा त्याचा छंद आहे, त्या अनुष्टुप छंदामध्ये असणारं हे जे श्लोकाचं स्वरूप आहे ते कसं म्हणायचं, मग अनुष्टुप छंदाला चाली किती प्रकारे लावता येतात, तो अनुष्टुप छंद गात असताना त्याच्यामध्ये ताना किती प्रकाराने घेऊ शकतो, त्यात जर कुठे ताना घेताना थांबायचं असेल तर ते स्वरूप काय असू शकतं, अशा अनेक विचार अगदी बारकावे. त्यात मग ऋग्वेदामधल्या मंत्रांचं काय, सामवेद गाताना कसं गावं, पुन्हा प्रत्येक शाखेमध्ये कसं गायलं आहे, प्रत्येकाचं पण वैशिष्ट्य आहे. जसं आपण म्हणतो किंवा गायक म्हणतात की एक यमन राग आहे, त्या यमन रागामध्ये जर हिंदी सिनेमा संगीत, मराठी सिनेमा संगीत, मराठी भावगीतं, नाट्यसंगीत, गझला, कव्वाल्या, काय सगळे गायन प्रकार घ्या, त्या लावणी, त्या सगळ्यामध्ये यमनाला प्राधान्य आहे. पण प्रत्येकाची चाल वेगळी आहे, प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्या ठिकाणी त्या त्या रागाचे नियम सांभाळून जशा प्रकारे त्याच्यात बदल, म्हणजे स्वरांच्या ठिकाणी, त्याच्यात थांबण्याच्या ठिकाणी, हे करून मोठा चमत्कार संगीताच्या क्षेत्रामध्ये बघायला मिळतो. तसा प्रत्येक शाखेमध्ये काही ना काही विकास केलेला आहे, आणि त्यामुळे काल आपण फार त्याच्या खोलात गेलो नाही, कारण आपल्याला ते माहिती नाही आहे की त्या त्या शाखेमध्ये ते कोणत्या प्रकाराने गातात. कारण आता अडचण अशी आहे की सामगायन आता जवळजवळ लुप्त होत आलं आहे, तर सामवेदाची शाखा विकसित व्हावी याकरता पुष्कळ धडपड भारतभर चालू आहे, आणि सामगायन विकसित व्हावं याकरता श्रेष्ठ लोक, त्यातले जे अधिकारी, जे थोडेफार शिल्लक आहेत, ज्यांच्याकडे ती विद्या थोडीफार आहे, त्यांच्याकडनं नवीन लोकांना देण्याचा प्रयत्न होतो आहे. पण अनेक गोष्टी जशा लुप्त झाल्या तशा त्याच्यामध्ये बऱ्याचशा शाखा लुप्त होणं शक्य आहे. आणि म्हणून समज असा करून घेऊ नये की या ठिकाणी हे सगळं संगीताकरता त्यांनी लिहिलं आहे, त्यांनी संगीताकरता लिहिलं नाही आहे. त्यांनी वेदमंत्रांचा उच्चार कसा करावा आणि सामगायन कसं करावं त्याच्यामागची भूमिका काय आहे, की त्या त्या उच्चाराबरोबर शरीरामधली ती ती स्थानं स्पंदित होतात, त्याचे लाभ त्या व्यक्तीला होतात, म्हणणाऱ्याला आहेत आणि ऐकणाऱ्याला पण आहेत. नुसता म्हणणारा आणि ऐकणारा नाही, या वातावरणामध्ये ती स्पंदनं प्रसारित होतात, दूरवर पोचतात. सृष्टी आहे ती किती प्रकाराने विचारात घेता येते, आणि तिच्या सुस्थिर असण्याचं किंवा स्वस्थ असण्याचं काय काय गमक असू शकतं, तर त्याच्यामध्ये स्पंदशास्त्र हे सुद्धा त्या गमकाचं एक अंग आहे, की स्पंदनांचा म्हणजे व्हायब्रेशन्सचा विचार करावा, आणि त्या स्पंदांमधून, त्या ध्वनिलहरींमधून ही जी सृष्टी आहे, या सृष्टीची जी निरामयता आहे आणि ह्या सृष्टीची जी स्वस्थता आहे ती राखली जावी, आणि म्हणून या शास्त्रामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याकडे भारतीयांचं संगीतशास्त्राच्या दृष्टीने आणि भगवंतांनी वीणा हे वाद्य जसं संगीताला प्राधान्याने स्वीकारलेलं आहे, आणि वीणेच्या आधाराने आपल्याकडे संगीत गायन, सामगायन सगळं होतं, म्हणजे नारदांच्या गळ्यामध्ये सुद्धा वीणा आहे आणि त्या वीणेच्या साह्यानेच नारद गातात. तसंच आपल्याकडे बासरी हे भगवंताचं वाद्य, म्हणजे भगवंतांनी हे राष्ट्रीय वाद्य केलेलं आहे, आणि त्यामुळे त्या राष्ट्रीय वाद्याला जे महत्त्व आहे ते महत्त्व काय आहे, भगवंतांनी ती जी बासरी आहे ती कुठे नेऊन ठेवली आहे, तर त्यांनी माणसं लुब्ध होतात, त्यांनी पशु पक्षी लुब्ध होतात, त्यांनी सगळं वातावरण प्रसन्न होतं, आणि त्या वातावरणामध्ये एक प्रकारचं ज्याला भारित होणं म्हणतात तसं, आता ती रासक्रीडा भगवंताची वर्णन केली आहे, भगवंताच्या मुरलीचा वेणूचा नाद वर्णन केला आहे, आणि तो असा वर्णन केलेला आहे की तो नाद ऐकल्याबरोबर गायी हमरायला लागत, त्या धावत सुटत, सगळे पशु पक्षी सगळे आपल्या ठिकाणी
स्तिमित होऊन त्याच्याकरता त्या स्वराच्या करता लालचावलेले असत आणि त्यामुळे त्या मुरलीला किंवा त्या नादाला त्या नादाच्या श्रेष्ठतेला, कारण आपण जे पाहिलं आत्ता की नाद निर्माण कसे होतात, त्या नादांचं सामर्थ्य काय असतं, भगवंतानी त्या स्वरातून त्या मायेला आपल्या ओठावर ठेवून सगळ्या जीवांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं, म्हणजे परमात्म्याकडे आकर्षण करणारं, जीवाला आकर्षित करून घेणारं असं जे मायेचं रूप आहे ते त्या बासरीच्या रूपाने भगवंतानी आपल्या आधारावरती विराजमान केलं आहे, अशी त्याच्यामागची धारणा आहे. आता हा विषय आपण बोललो तो कशा करता त्याची पार्श्वभूमी आपण आत्ता सांगणार आहोत की त्यांनी असं म्हटलं आहे किंवा हा जस शिक्षा हे जे वेदाचं अंग आहे ते असं म्हणतं की प्रत्येक स्वराची निर्मिती ही जशी एखाद्या देवतेकडनं होते किंवा आता ती सगळी आपण पाहूया कोणाकोणाकडून होते, तसं त्या त्या स्वरांनी जीवन जगतं, म्हणजे गंधर्व कुणामुळे जगतात, यक्ष कुणामुळे जगतात, पशुपक्षी कुणामुळे जगतात, देवदेवतांना कुणामुळे समाधान मिळतं, असा विचार त्यांनी त्या प्रत्येक स्वरांच्या मागे केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की षडजाच्या अनेक भागांचा विचार करताना एक देवता स्वरूपामध्ये विचार मांडताना त्यांनी म्हटलंय हा जो षडज आहे तो अग्नीकडून गायला गेलेला आहे. आता या पंचमहाभूतांचा विषय आणि देवदेवतांचा विषय, ज्याला आपल्याकडे आधी दैवत विज्ञान असं म्हणतात त्या अधिदैवतांचं विज्ञान आता इथे सांगितलं जात आहे. नंतर त्यांनी इथे म्हटलंय की ऋषभस्वर जो आहे म्हणजे रे तो ब्रह्मदेवानी गायलेला आहे. नंतर गांधार जो आहे म्हणजे ग तो म्हणाले म्हणजे यज्ञामध्ये जो सोमरस आहे ती जी सोमवल्ली आहे त्या सोमानी गायलेला आहे. आणि हा मध्यम स्वर जो आहे किंवा सोम म्हणजे चंद्र असा जर कुणाला विकल्पानी अर्थ घ्यायचा असेल तर अडचण नाही आहे, पण सामान्यतः सोम म्हणजे त्या सोमरसाचा विचार मांडावा असं वाटतं हे सगळं पाहता. आणि जो मध्यम स्वर आहे तो साक्षात विष्णू गातात असं म्हटलेलं आहे. नंतर हे नारदा इथे वर्णन केलं आहे त्यांनी की तुम्हाला काय सांगायचं म्हणाले, पंचमस्वराचं गायन तर तुम्हीच करता, म्हणजे नारदच पंचमस्वराचं गायन करतात आणि त्यामुळे या गोष्टीचं आपण स्मरण ठेवा, आपण स्मरण करा. दैवत आणि निषाद आहेत हे दोन स्वर तुंबरव गातात. नारद आणि तुंबर म्हणतो ना आपण ते दोघेही गाणारे आहेत, त्यातला हा जो पंचम आहे तो नारद गातात आणि दैवत आणि निषाद तुंबरू गातात. आणि त्यामुळे ते म्हणाले की काही विद्वानांचं असं मत आहे की षडज स्वर जो आहे तो ब्रह्मदेवांच्याच ठिकाणी, म्हणजे ही सृष्टी उत्पन्न करताना ब्रह्मदेवांनी जो ओंकार ज्या ओंकारातून सृष्टी निर्माण केली तसंच ह्या सृष्टीच्या आदिकाळी ब्रह्मदेवांनी षडजसुद्धा लावला, म्हणजे षडजाची उत्पत्तीसुद्धा ब्रह्मदेवांच्याकडून झाली असंही काही विद्वानांचं मत आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि त्यांचं म्हणणं पुढे असं आहे की हा जो ऋषभ आहे त्याचा प्रकाश तीव्र आणि तीक्ष्ण आहे आणि उद्दीपित करणारा आहे. तसंच याकरता या ऋषभाची जी देवता आहे ती अग्नी आहे असं समजावं, जशी षडजाची देवता ब्रह्मदेव आहे असं समजावं. तसंच म्हणाले की गाणं ऐकल्यानंतर गायी संतुष्ट होतात, म्हणजे आपण काल बघितलं की तो जो गांधार आहे त्या गांधाराचा स्वर ऐकला, म्हणजे ग हा स्वर ऐकला की गायी त्या गाण्यावरती लुब्ध होतात, म्हणून गांधाराची देवता गायीच आहेत असं मानावं असं त्यांनी सांगितलं की त्याच त्याची अधिष्ठात्री देवता आहेत. आणि गांधार ऐकल्यानंतर त्यांना ज्या प्रकारे त्या गांधाराच्या विषयी किंवा त्या गांधाराचा स्वराचं वैशिष्ट्य ऐकताना पुन्हा वर्णन केलं आहे की त्यामध्ये अग्नी राहतो म्हणून किंवा त्याच्या ठिकाणी अग्नीचं प्राबल्य आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ह्या गायींना देवता समजून अग्नीची विशेषता लक्षात घ्यावी. अशा प्रकारे स्वरांचं संक्रमण आणि स्वरांच्या देवता या त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा प्रत्येक स्वराचं एक एक स्थान सांगितलं आहे, म्हणजे कसं की जसं योगमार्गामध्ये ती षटचक्र सांगितली आहेत आणि त्या सहाही चक्रांच्यावरती जशा वर्णांना स्थापन केलेलं आहे तसं या ठिकाणी देहामध्ये या स्वरांना स्थापन केलं आहे.
की कोणता स्वर नेमका कशावर परिणाम करतो, म्हणजे याचा लाभ कुठे होतो, तर याचा लाभ त्या मंत्रशास्त्रामध्ये आहे की जेव्हा मंत्र म्हटला जातो आणि मंत्राचं किंवा सामाचं गायन केलं जातं किंवा एखादी ऋग्वेदाची ऋचा म्हटली जाते त्यावेळी जो स्वर लावला जातो त्या स्वरांनी ताबडतोब कोणत्या भागावरती आघात होतात किंवा कोणत्या भागाला चेतना मिळते आणि त्या ठिकाणी स्फुरण मिळतं असा त्याच्या मागचा भाव आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सप्तम किंवा पंचम हा जो स्वर आहे तो मस्तकाचा स्वर आहे. म्हणजे जर षड्ज लावला वरचा तार षड्ज लावला आणि जर का पंचम लावला तर म्हणाले हा जो पंचम किंवा षड्ज आहे हे षड्ज हे मस्तकावरती परिणाम करणार आहेत. आणि आपण बघा कीर्तनामध्ये सामान्यतः जे सगळे श्लोक गायले जातात ते गांधारावर गायले जातात किंवा पंचमावर गायले जातात. हे दोन तीनच स्वर आहे की ज्या स्वरांचा विशेष उपयोग केला जातो. गांधार पंचम आणि मध्यम हा एक स्वर धरून सामान्यतः श्लोक म्हटले जातात. पुष्कळ वेळा पंचमावर म्हटले जातात, पुष्कळ वेळा गांधारावर म्हटले जातात. आणि आता आपल्याला पुन्हा त्याचंही कारण लक्षात येईल की कीर्तन करणारे नारद आहेत, स्वर पंचम नारदांचा आहे, त्यामुळे कीर्तनाच्या सुरुवातीला सगळे श्लोक जर पंचमात म्हटले तर वेगळं वाटायचं कारण नाही. दुसरं असं की ह्या प्रथम षड्जाचं म्हणजे तो तार षड्ज झाला, आता हा खालचा षड्ज म्हणजे प्रथम षड्ज त्याचं स्थान ललाटामध्ये या ठिकाणी आहे. नंतर हा जो ऋषभ आहे द्वितीय स्वर त्याचं स्थान दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे. तृतीय जो गांधार आहे त्याचं स्थान दोन कानांच्या मध्ये आहे. आणि चौथा जो मध्यम आहे त्याचं स्थान कंठाच्या इथे आहे. नंतर पंचमाचं म्हणजे मंद्र स्वराचं पाचव्या स्वराचं स्थान ही रसना सांगितलेली आहे. नंतर त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो निषाद आहे जो नीच स्वर निषाद त्याचं स्थान हृदय सांगितलेलं आहे. आणि म्हणाले आता त्याच्या पुढे त्यांनी जो त्या स्वरांचा देहामध्ये न्यास करायला सांगितला आहे तो विषय काही आपल्याला तितकासा त्यांच्या लिखाणावरून कळत नाही, त्यामुळे आपण तो विषय आपल्याकडून सोडून दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे ह्या स्वरांची स्थानं सांगता येतात. आणि या स्थानांच्यावरती याचा अर्थच असा की आपण जर बघितलं तर मस्तक नंतर ह्या कपाळ भुवया नंतर दोन कानांच्या मधली जागा रसना कंठ म्हणजे हा सगळा वरचा विषय आहे. म्हणजे मस्तकाच्या बाजूचा किंवा धडाच्या वरचा भाग आहे. याच्यामध्ये प्राबल्य प्राणाचं आहे. म्हणजे हे सगळं नियमन करणारं कोण आहे तर तो प्राण आहे. आणि त्यामुळे संगीत गाणाऱ्या मनुष्याचं गाणं हे प्राणांना बलवान करणार आहे. म्हणजे जो मुख्य प्राण आहे त्या मुख्य प्राणाला ते बलवान करतं. आणि मुख्य प्राण बलवान झाला की बाकीचे सगळे उपप्राण बलवान होतात आणि ते सगळे कार्यक्षम होतात. म्हणून आपल्याकडे जे म्हटलेलं आहे की संगीताने रोग बरे होतात, मंत्र ऐकल्याने त्याचे लाभ होतात, त्याचं कारण असं आहे की जे देहामध्ये बिघडत आहे आणि ज्याच्यावरती देहाचं सुधारणा किंवा बिघाड अवलंबून आहे असे जे पाच प्राण आणि त्यांचं संतुलन आहे त्या पाच प्राणांच्याच संदर्भामध्ये इथे विषय मांडलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे प्रत्येक स्वर त्याचा जो योग्य उच्चार झाला तर तो त्या ठिकाणी लाभदायी आहे. दुसरं आपल्या ह्या ठिकाणी त्यांनी जे भुवया कपाळ आणि हा दोन कानांच्या मधला भाग म्हटला आहे हा सगळ्या भागाचा जर विचार केला तर शरीरशास्त्राच्या दृष्टीने हे टेम्पोरल कॉर्टेक्स आहे. हे दोन ज्या गोष्टी आहेत या ते टेम्पोरल कॉर्टेक्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्या देहामध्ये दोन करड्या रंगाच्या पट्टिका फिरलेल्या आहेत मस्तकामध्ये. आणि त्या काय काम करतात, त्यांची कामं दोन आहेत. एक तर जे ह्या जीवनामध्ये आमच्या घडतं आहे ते सगळं त्याच्यावर नोंदलं जातं हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की ते पक्कं स्मरण ठेवणार आहे. त्या ठिकाणी स्मरण आहे आणि फार बारकाव्यानिशी स्मरण आहे. म्हणजे हे जे स्वरांचे लाभ आहेत ते लाभ असे आहेत की त्यांचा परिणाम जर इथे होत असेल तर जे चांगलं आहे ते राखणं आणि जे वेडवाकडं आहे
ते दूर करणं म्हणजे याचा पर्यायाने आपल्याला अर्थ असा लागतो किंवा लावता येतो की या जन्मी केलेलं जे चांगलं वाईट कृत्य आहे त्याचे जे संस्कार इथे नोंदून ठेवलेले आहेत त्या नोंदवलेल्या संस्कारांना जे वाईट संस्कार आहेत त्यांना पुसण्याचं कामसुद्धा हे मंत्र करतात, ह्या मंत्रांची स्पंदनं करतात. म्हणजेच आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो की जे चांगलं कर्म केलं आहे, ईश्वराच्या प्रार्थना केल्या, ईश्वराचं नामस्मरण केलं, आपल्यावर काहीतरी संकट आहे जे भविष्यकाळात आपल्याला जाणवत आहे, त्या संकटापासून आपल्याला जर दूर व्हायचं आहे तर नामस्मरण करावं, ईश्वराची प्रार्थना करावी, वेदमंत्रांमधली सूक्त आदींचं पठण करावं आणि त्याच्यातनं दोष घालवावेत. आणि म्हणून आपल्याकडे, आपण पुढे आता पाहणारच आहोत, अगदी प्राथमिक स्तरावरती हा विषय आपल्याला आपल्यापुरता समजून घ्यायला, कारण विषय अत्यंत सूक्ष्म आहे. कारण एक जर ऋचा घेतली तर त्या ऋचेतल्या दोन शब्दातलं अंतर काय, त्याच्यातला आ ई ऊ ए ऐ ह्या सगळ्याचे उच्चार कसे, त्याच्यामध्ये अंतर देत ते कसे उच्चार करावेत, या प्रत्येक बाबतीमध्ये खूप खोलात जाऊन चिकित्सा केलेली आहे. आपला तो विषयच नाही, त्यामुळे आपल्याला तो विषय कळणार पण नाही. आणि उपनिषदांनी यांना संहिता असं म्हटलेलं आहे की, आणि पहिली संहिता शिक्षा म्हणून सांगितलेली, त्यांनी सांगितलं आहे की ही हे जे अंग आहे हे अंग समजून घेण्याकरता सगळ्याच ठिकाणी गुरूंना शरण जायचं आहे, पण ही वेदांची षडांग हे गुरुशरणतेशिवाय आपल्याला कळणार नाहीत आणि गुरूंना शरण गेल्याशिवाय विषय समजणार नाही.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। नाशिकमध्ये बाबा घोलप या नावाचे एक वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते। त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती। अत्यंत विद्वान असलेल्या ह्या ब्राह्मणाची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती। वृत्तीने अत्यंत सालस असलेले घोलप शास्त्री स्वभावाने अगदी गरीब होते। त्यांना भेदाभेद माहिती नव्हता। त्यांची फक्त एकच इच्छा होती की साक्षात्कारी सत्पुरुषाची परमेश्वराने भेट घडवून द्यावी। तसं पाहिलं तर नाशिक क्षेत्री खूप विद्वान साधू पुरुष यायचे, त्यांना घोलप शास्त्री आवर्जून भेटायचे, त्यांचा योग्य तो आदर सत्कार करायचे, परंतु सत्पुरुष भेटल्याचं समाधान मात्र त्यांना कधीच मिळायचं नाही। किती वर्ष उलटली, घोलप शास्त्री वाट पाहतच होते। नाशिकमधल्या श्रीरामाला त्यांनी साकडं घातलं की मला साक्षात्कारी सत्पुरुषाची भेट घडवून द्या। एके दिवशी पहाटे घोलप शास्त्री उठले, गंगेवर स्नानाला गेले, स्नान आटोपून गंगेच्या काठावर जप करीत बसले। अजून भोवती खूप काळोख होता। इतक्यात त्यांना समोर प्रकाशाचा तेजस्वी लोळ दिसला। तो प्रकाश त्यांच्या जवळजवळ येत होता। घोलप शास्त्री उठून उभे राहिले, दोन्ही हात जोडले। त्यांच्या समोर एक तेजस्वी संन्यासी येऊन उभा राहिला। जीवाला भुरळ घालणारं अजानुबाहू व्यक्तिमत्व पाहून घोलप शास्त्री आनंदाने नाचू लागले। त्यांनी संन्याशाला साष्टांग नमस्कार घातला, त्यांचे चरण घट्ट धरले। त्या तेजस्वी संन्याशाला हात जोडून त्यांनी पुन्हा नमस्कार केला आणि आर्जवी स्वरात विचारलं, महाराज आपण कोण आहात, कुठून आलात, आपली मी काय सेवा करू? तेव्हा तो संन्यासी अमृत बहरल्या स्वरात म्हणाला, मी अक्कलकोटहून तुला भेटायला आलो आहे। इतकी वर्ष तू तपश्चर्या केलीस, तुझ्या तपश्चर्येला फळ द्यावं म्हणून मी तुझ्यासमोर अवतीर्ण झालो। तो मधुर स्वर ऐकून घोलप शास्त्री पार विरघळून गेले। हा मानवी देह नाही याची त्यांना खात्री पटली। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची कीर्ती त्यांनी ऐकली होती। स्वामी समर्थ श्री दत्तावतारी आहेत हे घोलप शास्त्री जाणून होते। त्यांना परमानंद झाला। त्यांना वाटलं की स्वामींना घरी येण्याची विनंती करावी, म्हणून ते स्वामींना म्हणाले, आपण माझ्या घरी याल का, मी तुमची पूजा करू इच्छितो। स्वामी मंद हसले। त्यांनी आपला उजवा हात घोलप शास्त्र्यांच्या मस्तकावर ठेवला, त्यांना आशीर्वाद दिला आणि अचानक अदृश्य झाले। हा चमत्कार घोलप शास्त्र्यांनी प्रत्यक्ष अनुभवला। साक्षात्कारी पुरुष अनुभवण्याची त्यांची इच्छा होती। प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं। स्वामी नामात गर्क झालेले घोलप शास्त्री त्याच नादात घरी आले आणि त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण करीत असलेल्या भगवंत साधनेत जेव्हा स्वतःला सर्वस्वाने झोकून देतो तेव्हा परमेश्वरी दर्शन घडल्याशिवाय राहत नाही। त्यासाठी एक श्रद्धा हवी की भगवंत आपल्यापाशी आहे, त्याच्या साक्षीने मी प्रत्येक श्वास घेतो आहे। आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांचा सूत्रधार तो आहे, एवढं लक्षात ठेवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया कवी सुधांशू यांची रचना, गायली आहे आर एन पराडकर यांनी.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2